आयचे विचार करून तुम्ही ऐकले. आता ऐकूया भक्ती गीताचे कार्य आमचा आधार. या कार्यावेळी पहिल्या सुवातीक तुमकां ऐकूं येता आरती नायक हांच्या आवाजातले शोभीत अशे भक्ती गीत.

0: आताच तुम्ही ऐकताले सुरेश वाडकरांच्या आवाजातले हे गीत. आता ऐकूया मुकालस्वातिक नव दिस एक गीत.
1: काळकी रात सोबून गेली, सूर्याची रसरोशी किरणा ऋतुमेर परसळटा. तुझो ओक्रोमीत मोगाचो प्रकाश सर्वेस्परा आमचेर देवता.

0: त्यानंतर थंड वेळार गोरवां सुकें तण किंवा कडबो घालचो. हाका लागून रातच्या वेळार आंगाची उब टिकून उरता. रातची गोरवां सारखी रोत करतात आणि ताका लागून दूध बरें मेळटा. दुधाक फॅट आणि डिग्री बरी लागता आणि दूध चड पातळ जायना. सकाळचे सुकें तण घाल्यार गाय म्हस भरपूर उदक पिता आणि दनपरां दूध बरी दितात. सकाळी 9 ते दनपरां 3 वरां भितर गोरवांक हरवें तण घालचें. सरासरी बरे जातीच्या संकरीत गायीक किंवा म्हशीक दिसाक 20 ते 25 किलो हरवें तण लागता आणि 8 ते 10 किलो सुकें तण जाय पडटा. दनपरां आणि रातची गोरवां सुकी खावड घालची. खाल्ल्या हरव्या तणा लागून आणि पिल्ल्या उदका लागून गोरवांच्या आंगाची गरमी तापमान सारखें उरतले. हाचो बरो परिणाम गोरवांच्या आरोग्याचेर आणि दूध उत्पादनाचेर जाता आणि दूध बरें मेळटा.
1: श्रा आतांच तुमी आयकताले शेतकामा भावा खातीर म्हायती. हे कार्यावळीक गोरवा खावड ह्या विशयाचेर डॉ राजेंद्र प्रभोगांवकर हांणी दिल्ली म्हायती आतांच तुमी आयकली. आतां आयकूं येता संजीवनी भलायके विशीं कार्यावळीक. दात आनी हार ह्या विशयाचेर डॉ श्यामा सिंग बाळ हांणी दिल्ली म्हायती आतां तुमकां आयकूं येता.
2: दात मजबूत जावपाक तांच्या निवळसाणी बरोबर आहारूय तितलोच गरजेचो आसता. फक्त दातूच न्हय तर दाता भोवतला तांकां धरून दवरपी हिरड्यो आनी तांच्या पोंदा रावपी घटमूट हाड हांच्या खातीर कांय पदार्थ आहारान सामावचे पडटा आनी कांय वर्ज करचे पडटा. हाचे विशयी आज खोलायेन जाणून घेवया. कॅल्शियम आनी फॉस्फरस हे आहारातले घटक दात आनी हाड दोगांयच्याय आरोग्याक जायूच. दूद, चीज, धंय, पनीर, पालेभाज्यो, चड करून पालक हे कॅल्शियमा लागून खावचेच. तर मांस, तांतयां, नुस्तें फॉस्फरसा खातीर. हे सगळे पदार्थ दातांची वयली परत म्हणल्यार इनेमल घट्ट दवरपाक फावच. पालक भाजयेन विटामीन ए, विटामीन सी, मिनरल, खनिज तत्व, एंटी ऑक्सिडंट्स, आयन, फॉलिक एसीड आनी कॅल्शियम मेळटा. गाजर शिजोवन किंवा कच्चे दोनूय भशेन बॅक्टेरियाचो नाश करपाक आनी हिरड्यांचो मसाज घडोवपाक खावचेच. तातून विटामीन ए म्हणजे अ जीवनसत्व भरपूर आसता. दुदयाच्यो बियो झिंकान भरिल्ल्यो, त्यो हिरडेक आदार करता. टोमाट, किवी, संत्रे, मोसंबी हातून विटामीन सी भरपूर मात्रेन आसता, जे हिरड्यांच्यो पेशी निरोगी दवरपाक खूब गरजेचे. पूण लिंबाचो चड उपयोग आनी चड वेळ दातार उरपा सारखो उपयोग म्हळ्यार परत परत लिंबू चोकप दातांच्या इनेमला खातीर घातकीच. लिंबातल्या एसिडान अशा वेळार इनेमल विरघळून पेशंट सेन्सिटिव्हिटीचो शिकार जावं येत. हे लक्षांत दवरून सायट्रस फ्रुटां प्रमाणान घेवची. कच्च्या कांद्यान सल्फर बऱ्याच प्रमाणान आसता आनी ते तोंडातल्या बॅक्टेरियाचो नाश करपाक मदत करता. अवोकाडो प्रोबायोटिक्स फायबरान परिपूर्ण आसता आनी तो पचन शक्ती बी वाडयता. लसुणीन एंटीबॅक्टेरियल आनी एंटीफंगल गुणधर्म आसता. तोंडातल्या कॅव्हिटीक कारणीभूत खराब बॅक्टेरियांक नियंत्रणान दवरपाक लसुणीची खूब मदत जाता. एपल किंवा सफरचंद, ऊस, पेर हातून फायबर आनी उदक बऱ्याच प्रमाणान आशिल्ल्यान ते दांत निवळ करपाचे, तशेंच लाळ व्हांवती दवरपाचे काम करता. ड्राय फ्रुटांतले बदाम फॅट आनी प्रोटीनान भरिल्ले आसतात, तर किसमिसातले नैसर्गीक फोटोकॅमिकल्स दातांची निगा राखपाक आपलो आपलो वांटो उखलतात. तांतयांत विटामीन डी, कॅल्शियम आनी फॉस्फरस मेळटा. हाचे आहारांत आसप कॅल्शियमाचे शरिरांतले एब्झॉर्प्शन सोपें करता. ग्रीन टी दांता खातीर आरोग्यपूर्ण आसता, तशेंच भरपूर उदक पिवप दातांच्यो समस्या कमी करता, कारण उदक लाळ व्हांवती निर्माण करपाक सोपी आनी महत्वाची आसताच. फ्रेश ताजी फळां, कच्च्यो भाज्यो घास मारून चाबून खावची जाल्यार ताजो फायदो चड. फ्रूट ज्यूस, कॅन्ड फ्रुट्स आनी पाकिटांतले सूप फक्त नांव करपाक हे लक्षांत घेयात. शक्यतो चिकट, चड गोड, चड आमट, चिकचिकीत, गमी, ओडपी, दसपी पदार्थ आहारांतल्यान टाळचे. साखरयुक्त च्युईंगम्स, गोड आवरण आशिल्लीं च्युएबल विटामीन सुद्धा दातांक नुकसान पावोवंक शकता. झेल कटकटीत चाबून खावप हाजे सारखी संवय वायटूच, ती सोडची. फास्ट फुडा बरोबर भरपूर मेळपी कॅचअप हातून तर साखर आनी मीठ दोनूय मुबलक, ते मर्यादेनूच खावचे. सॉफ्ट ड्रिंक दातांच्या आरोग्याक एकदम वायट हे समजून टाळचे.

0: आहार पूरक दौरून दातांचे किडप, झिजप, विरघळप, हिरडी फ्राक किंवा लूज पडप, देंवप आणि पोनाचे हाड कुसप हे सगळे टाळप आमच्याच हातान आसा हे कळ्या उपरांत आरोग्यवान आहाराकडे आयकपी वळटले हाची म्हाका पूर्ण खात्री आसाच.
1: आतांच तुम्ही ऐकताले संजीवनी भलायकी विशय कार्यावळीक दात आनी हार ह्या विशयाचेर डॉक्टर श्यामा सिंगबाळ हांणी दिल्ली म्हायती आतांच तुमी ऐकली. आतां ऐकूंक येता आयज म्हादय जनाच्या वितरपाच्या कार्यावळीची रुपरेषा.

0: शिक्षण कार्यावळीची रुपरेषा सांगू जाली की ऐकूया. बरोबर 7 वराचे दिल्ली केंद्रात सक्षेपीत हिंदीतल्यान खबरो. 7:05 न्यूज हेडलाइन तुमकां आयकूंक मेळटले कोंकणीतल्यान. 7:07 शुभप्रभात हे कार्यावळीन तुमकां आयकूंक मेळटले दीन विशेष. तर बरोबर 7:25 कोंकणीतल्यान खबरो. 7:30 शुभप्रभात ही कार्यावळ मुखार व्हरतना तुमकां आयकूंक मेळटले अर्थ उद्योग सादर करतले महेंद्र देसाय. आनी ह्याच कार्यावळी तुमकां आयकूंक मेळटले आवयच्या दुधाचे फायदे ह्या विशयाचेर डॉक्टर मनीषा कामत हांणी दिल्ली म्हायती तुमकां आयकूंक मेळटली. 7:10 कोंकणीतल्यान न्यूज अपडेट. तर 8 समाचार प्रभात. 8:15 इंग्लिशींतल्यान. तर 8:30 मराठीतल्यान खबरो. 8:40 पणजे केंद्रावेल्यान कोंकणीतल्यान खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो. 8:50 हिंदी फिल्मी गीताची कार्यावळ चित्रसंगीत तुमकां आयकूंक मेळटले. 9 कोंकणीतल्यान न्यूज अपडेट आनी 9:02 कार्यावळ चित्रसंगीत कार्यावळ मुखार तुमकां आयकूंक मेळटली. 9:30 मराठी गीताची कार्यावळ आसतली. तर बरोबर 10 हिंदीतल्यान खबरो तुमकां दिल्ली केंद्रावेल्यान आयकूंक मेळटल्यो. 10 कातारची कार्यावळ. 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गीताचे कार्यावळीक पंडीत श्यामदास मिश्रा हांचे गायन राग शुद्ध सारंग. 11 दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सांगतले. 11:05 कातार हे मेरा दिल. 11:30 उमंग. 12 कार्यावळीची रुपरेषा. तर 12:05 फोन इन अस्तुरी हातून आयचे सोयरे आसा डॉक्टर शिरीश वल्लभ कामत. हे जावन आसा डेंटिस्ट विशय आसतलो. आधुनीक जिणशैली आनी तोंडाची भलायकी सादर करता चारुशैला देसाय. 1 दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सक्षेपीत करतले. तशेंच बरोबर 1:05 कांदावळ. 1:30 मराठीतल्यान खबरो. 1:40 सदाफुली. तर बरोबर 2 तुमकां आयकूंक मेळटले मिटे इंग्लीश न्यूज. तशेंच 2:15 मिटे हिंदीतल्यान खबरो. 2:30 हिंदी फिल्मी गिताची कार्यावळ आसली. 3 हिंदीतल्यान. 3:05 इंग्लिशींतल्यान. आनी 3:10 कोंकणीतल्यान न्यूज अपडेट. 5:30 युवाणी मराठी हे कार्यावळीत शास्त्रीय गायन सादर करतले योगिता उल्लास रायकर. 7:30 अनंत काणेकराचे लोगो निबंध डॉक्टर सचिन कांदोळकर हांचे भाशण तुमकां आयकूंक मेळटले. 7:30 चावडेर कारवेन ऑस्टर अळमी उत्पादन ह्या विशयाचेर पंकज मापारी हांचे उलोवप तुमकां आयकूंक मेळटले. 8:30 हिंदी कार्यक्रम आधुनीक जीवन प्रौद्योगिकी और भारत डॉक्टर शुभ्रता मिश्रा हांची वार्ता तुमकां आयकूंक मेळटले. तर ही आशिल्ले आयज म्हादय जेन्नाचे वितरपाच्या कार्यावळीची रुपरेषा. बरोबर सकाळची 7 जायत येता. आयकूया हिंदीतल्यान खबरो. काकिणातच आयकूंक रावा.
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं विशाल शर्मा.

नमस्कार, यो आसा काय मुखेल खबरो. साळ न्हंय तशेंच सांतिनेज कारीज नितळ करपा खातीर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील हांचे कडेन निधीचे चर्चा जाली अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय सरकाराच्या पुरातत्व खात्याच्या वतीन साखळे आशिल्ल्या इतिहासीक किल्ल्याचे नुतनीकरण कामाचे उक्तावण आज सकाळी 10 वरांचेर जातले. उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून मुखेलमंत्री सावंत हजर आसतले. मंत्री रोहन खंवटे आनी मंगळारा पर्वरे टाउन स्क्वेअर प्रकल्पाच्या बांदकामाची पळोवणी केली. गोंया खातीर हो एक प्रतिश्ठीत प्रकल्प अशें तांणी सांगले. उत्तर गोंय जिल्लोधिकारी अंकित यादव हांचे अध्यक्षते खाला उत्तर गोंय खातीर जिल्लो पातळेचेर समितीन रान हक्क कायदो 2004 खाला सादर केल्ल्या दाव्यांचो नियाळ घेतलो. आकाशवाणी पणजी केंद्रावरवी माकिनेज पॅलेस पालिसेच्या सभाघरान 5 जूनाक सांजवेळ 4:30 सूरसंगम ही संगीत आणि पारंपारिक नाचाची कार्यावळ आयोजित केल्या. रसिकांनी कार्यावळीचा आनंद घेवचो अशें आकाशवाणीन मागला. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदे.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या मार्गदर्शन चॅनल उलयता. सकाळची बरोबर 7:07 आणि 30 सेकंद जातात. आयकूंक येता शुप्रभात ही कार्यावळ.

0: शिपुडा तें कार्य उर्बरीत येवकार दिता हांव तुमचो इश्ट केदार कार्यावळीच्या पयले सुवातीक तुमकां आयकूंक दिता दीन विशेष
1: दिन विशेष

3 जून दिन विशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. 3 जून हो दीस जागतीक सायकल दीस म्हणून पाळटात. सायकल चलोवपाचे कितलेशेच फायदे आसा. कूड निरोगी उरपा खातीर हे सायकलीचो उपयोग जाता. सायकल चलयली की वजन कमी जाता, त्यान भायर आमचे शरीर घटमूट जाता. पर्यावरणाच्या नदरेतल्यान सायकल चलोवप एक बरो उपक्रम थारता. प्रदूषण मुक्त पर्यावरण आमकां मेळटा. तेच वांगडा सायकल चलयता आसतना एक गजाल लक्षांत येता, ती म्हळ्यार इंधनाचेर खर्च जायना. खूब जाणांक सायकल चलोवपाची आवडूय आसता, कारण आमचे कुडीक तो सगळ्यांत बरो असो व्यायाम थारता. एप्रील 2018 ह्या वर्सा संयुक्त राष्ट्र महासभेन दर वर्सा 3 जून हो जागतीक सायकल दीस म्हणून पाळपाचो निर्णय घेतलो. हो निर्णय 56 देशांनी मानलो आनी फाटली कितलीशींच वर्सा 3 जून हो दीस जगांत सायकल दीस म्हणून पाळटात. तर आयज आसा जागतीक सायकल दीस. आनीकय खुबशीं खाशेलपणां घेवन येता आयचो हो खास दीस 3 जून. आयचे हे दिसा 1818 वर्सा मराठे शाहीचो अस्त जाल्लो. निमाणे पेशवे बाजीराव हे मध्य प्रदेशातल्या असीरगड हांगा ढोलकट हांगासर जनरल मालकम हांच्या स्वाधीन जाले. तांणी मराठी राज्य इंग्रजांकडेन सोपयले. ताचे उपरांत इंग्रजांनी वाड्याचेर कब्जो केलो आनी थंय युनियन जॅक फडकयलो. आयचेच हे दिसा 1916 वर्सा महर्षी कर्वे हांणी भारतांतल्या

0: असलेल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. महर्षी कर्वे हांणी ही स्थापना पुण्यांत केली. फुडें विठ्ठलदास ठाकरसी हांणी 15 लाखांचे अनुदान दिवन या विद्यापीठाचे नाव श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ अशें दवरलें. ताकाच SNDT म्हूण वळखतात. आयचे हे दिसा 1947 वर्सा भारताच्या फाळणीची माउंट बॅटन हांणी योजना जाहीर केली. व्हायसरॉय माउंट बॅटन हांणी प्रत्येक नेत्याकडेन स्वतंत्रपणान प्रदीर्घ अशी चर्चा केली. सगळ्याच नेत्यांचो विश्वास तांणी जिखलो. आकर्षक व्यक्तिमत्व आणि थंडसायेन विचार करपाचो युक्तिवाद ही तांची शैली. भारताच्या प्रश्नाबद्दलची कळकळ आणि बाकीच्या व्हायसरॉयांच्या तुलनेन माउंट बॅटन हांकां मेळिल्लो विशेष अधिकार हाचे खातीर तांकां हो निर्णय घेवप शक्य जालें. भारतान चिघळपी परिस्थिती लक्षांत घेवन 3 जून 1947 हे दिसा भारत आणि पाकिस्तानाच्या फाळणीची योजना मुखार आयली. त्याच वेळार तांणी 15 ऑगस्ट 1947 हे दिसा भारताक स्वातंत्र्य दिवपाची घोषणा केली. आयचेच हे दिसा 1950 वर्सा मॉरिस हेझोंग आणि लुईस लेचनेल हांणी अन्नपूर्णा ह्या शिखराचेर यशस्वी अशी चढाई केली. आज आमी याद काडटा ऑपरेशन ब्लू स्टार हाची, जे 3 जून 1984 ह्या दिसा घडले. भारतीय सैन्यान अतिरेक्यांक धावणावन उडयले अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातल्यान. ऑपरेशन ब्लू स्टार हे 3 जून ते 6 जून 1984 ह्या दिसांनी घडले शीख दहशतवादी आणि भारतीय लष्करा मदीं. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरांत चकमक घडली. 3 जून 1984 हे दिसा भारतीय सैन्यान मंदिरांत घुसून अतिरेक्यांक धावणावन घाले. हाकाच ऑपरेशन ब्लू स्टार अशें म्हणटात. आयज जल्मल्ले चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार बाबुराव पेंटर, तांचो जल्म कोल्हापुरांतलो 3 जून 1890 ह्या दिसाचो. प्रतिमा चित्रणातले कौशल्य आणि रंगभूमीवेले नेपथ्य आणि पडद्या फाटलो कलात्मक असो लौकीक तांकां फावो जालो. तांणी 1 डिसेंबर 1917 हे दिसा महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. कल्पकता, भव्यता आणि बायलांनीच केल्ल्यो स्त्री भूमिका ह्या आधारान सौरत्री हो पहिलो मूक चित्रपट तांणी काढलो. ताचे उपरांत तांचे चित्रपट म्हळ्यार सिंहगड आणि सावकारी पाश असो हो कला महर्षी. आयज तांचो जल्माचो दीस. आयज आमी याद काडटा खान अब्दुल गफार खान हांची, जांकां सरहद गांधी म्हूण वळखताले. आयज तांचो जल्माचो दीस 3 जून 1890 वर्सांतलो. सरहद गांधी ह्या नांवान वळखुपी खान अब्दुल गफार खान हांकां बादशाह खान म्हणूनय वळखताले. भारत रत्न पुरस्कार मेळोवपी ते पयले अभारतीय. आयज जल्मल्ले तामिळनाडूचे 15वे मुख्यमंत्री M. करुणानिधी. ते एक भारतीय लेखक आणि राजकारणी. भारतीय पत्रकार आणि राजकारणी जॉर्ज फर्नांडीस हांचोय जल्म आयचोच 3 जून 1930 वर्सांतलो. कामगार नेते, पत्रकार आणि संसदपटू अशी तांची वळख. भारताच्या समाजवादी चळवळींतले ते महत्वाचे असे नेते. केंद्रीय मंत्री या नात्यान उद्योग, रेल्वे आणि संरक्षण ह्या खात्यांसहित अनेक खात्यांचो कार्यभार तांणी सांभाळलो. उद्योगपती सर दोराबजी टाटा हांचो आयज स्मृतीदीस. दोराबजी हांणी टाटा पॉवर हायड्रॉलिक कंपनीची स्थापना केल्ली. भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्राचे 3रे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हांचोय आयज स्मृतीदीस. गोपीनाथ मुंडे हे भारतीय राजकारणी. 1995 ते 1999 ह्या काळांत ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आशिल्ले, तशेंच गृहमंत्री सुद्धा आशिल्ले. तर ह्यो आणि अशो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 3 जून.
1: दिन विशेष.

0: आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. साळ न्हंय तशेंच सांतिनेज खारेज नितळ करपा खातीर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील हांचे कडेन निधीचेर चर्चा जाली अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. दिल्लीन केंद्रीय मंत्र्यांकडे चर्चा केले उपरांत मुखेलमंत्री सावंत काल गोंयांत पावले. दिल्ली सावन गोंयांत आयले उपरांत तांणी ही माहिती दिली. रिते आशिल्ले मंत्रीपद बेगीनूच भरतले अशें तांणी सांगले.
1: भूपेन यादवजी म्हळ्यार वेरियस रिलेटेड इश्यूज ऑफ द गोवा हे तांच्या कडेन पेंडींग आशिल्ले. ताज्या संदर्भात डेफिनेटली हे प्रॉमीस टू रिझॉल्व डेट. सी आर पाटील जे जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री असतात तांकां मेळ. गोव्यातल्या संदर्भातले जलशक्तीचे वेरियस इश्यूज आशिले. अप्रॉक्सिमेटली 264 रुपीज हे सँक्शन झाले आणि जुन्या डॅम आणि रिनोव्हेशन सगळे फोर संदर्भातले डिस्कशन त्याच्या कडे आशिले. पण डेफिनेटली दिल थिंग
0: इतले मजगती प्रदेशाध्यक्ष दामू नायक आणि लेगीत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन सरचिटणीस बी एल संतोष हांचे कडेन

0: विधानसभा वेंचणूक तशेंच संघटने विशीं म्हत्वाची चर्चा केली ते लेगीत गोंयांत पावले. गोंय सरकाराच्या पुरातत्व खात्याच्या वतीन साखळे आशिल्ल्या इतिहासीक किल्ल्याच्या नुतनीकरण कामाचे उक्तावण आज सकाळी 10 वरांचेर जातले. ह्या उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हजर आसतले. तांच्या सांगात्यान मानाचे सोयरेन पुरातत्व खात्याचे सचीव प्रसाद लोलयेकार, साखळे नगरपालिकेच्यो नगराध्यक्ष सिद्धी प्रभू परब, उपनगराध्यक्ष दयानंद वोरयेकार आनी थळावे नगरसेवक आनंद काणेकार हजर आसतले. मंत्री रोहन खंवटे हांणी मंगळारा पर्वरे टाउन स्क्वेअर प्रकल्पाच्या बांदकामाची पळोवणी केली. गोंया खातीर हो एक प्रतिश्ठीत प्रकल्प अशें तांणी म्हळें.
1: Town Square is a central project supported by the central government, one of the iconic projects for Goa and coming up in Porvari. ज्या जाग्यार बिल्डिंगो येऊन सोदताल्यो त्या जाग्यार आम्ही त्या बिल्डिंगो कोर्टान वचून मुख्यमंत्र्याच्या आधारान कन्सल करून वी आर कमिंग विथ टाउन स्क्वेअर प्रोजेक्ट. एम्बिशियसली वी आर लुकिंग एट द प्रोजेक्ट टू बी कम्प्लिटेड बाय ऑगस्ट इन ऑल एस्पेक्ट. थोडे सप्लायज मातशे कन्स्टेंट आशिल्ले बिकॉज ऑफ द वॉर सिट्युएशन, थोडे सप्लायज घालपाक, बट दीस आयकॉनिक प्रोजेक्ट काल इन्स्पेक्शन करतकच मोस्ट ऑफ द थिंग्स एरियाज जेव्हा आम्ही पहिला वी आर सीम्स टू बी ऑन ट्रॅक. सर्टन एरियाज may need to be tweaked a bit so that we are in tune with the timelines. Labor madhi problem ashilya because of elections, because of certain issues, te tani parat mobilize kelle asa.
0: दशका सावन वाट पळोवपी वास्को सड्यावेल्या गोंय पुनर्वसन मंडळाच्या हाऊसिंग इस्टेटांतल्या 350 मायज फामिली खातीर म्हत्वाची घोषणा काल जाल्या. फुडल्या 1 म्हयन्या भितर ह्या घरांचो मालकी हक्क तांच्या रहिवाशांक दितले अशें गोंय पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष राजेश फळदेसाय हांणी मंगळारा जाहीर केला. ह्या म्हत्वाच्या निर्णया उपरांत मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकार हांणी मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे उपकार मानल्यात. उत्तर गोंय जिल्लोधिकारी अंकित यादव हांच्या अध्यक्षतेखाला उत्तर गोंय खातीर जिल्लो पातळेचेर समिती रान हक्क कायदो 2006 खाला सादर केल्ल्या दाव्यांचो नियाळ घेतलो. 70 तालुक्यांतल्या मोरले गांवांतल्यान वट्ट 37 दावे निकालान काडपा खातीर घेतिल्ले, तातूंतले 26 दावे मान्य जाले जाल्यार 11 दावे वैयक्तीक सुनावणीत अतिरिक्त कागदपत्र सादर करपा खातीर परतून उपविभागीय पावण्याच्या समितीकडे धाडले. आकाशवाणी पणजी केंद्रावरवी माकेनीस पालेसीच्या सभाघरांत 5 जूनाक सांजवेळ 4:30 सूरसंगम ही संगीत आणि पारंपरिक नाचाची कार्यावळ आयोजित केल्या. या कार्यावळीत हिंदुस्थानी शास्त्रीय गायक डॉ प्रवीण गांवकर आपली कला सादर करतले. माशेलच्या छत्रपती कला आणि सांस्कृतिक मंडळावरवी फुगडी सादर जातली. राया साष्ट हांगाच्या एड्रियन सिक्वेरा आणि सांगात्यांची कातारांची कार्यावळ जातली. हवामान खात्यान आज राज्यांत गडगडाटा सहित जोगला मारून पाऊस पडपाची शक्यताय उक्तावन येलो अलर्ट जारी केला. राज्यांत आज चडांत चड तापमान 34 ते 35 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 27 ते 28 डिग्री सेल्सियस आसपाची शक्यताय आसा. एसएजी म्हापशा पंगडान राज्य पांवड्यावेली वेटलिफ्टींग सर्तीन सांघिक वस्तादपण मेळयले जाल्यार एसएजी कांपाल पंगडाच्या गोरक्षनाथ वाळफेकराक आयर्नमॅन किताब फावो जालो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो आसतल्यो आज सांजवेळा 7:00.

सुनो, सगळ्यांक एक आरोग्य टिप्स अशी आसा. सकाळच्या उठल्यार एक ग्लास कोमट उदक पियात. नियमीत व्यायाम करात. ताजी फळां आनी भाजीपालो खावपाची संवय लावात. निरोगी शरिराक निरोगी मन वाचता.

नमस्कार, मग कबस्तु बाबटे हुआ सत्काय मुखेल खबरो वेनेजुएलाचो राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिक्स आयज सावन 4 दिसांच्या भारत दौऱ्यार आसतल्यो. काँग्रेसीचे ज्येष्ठ फुडारी डी के शिवकुमार आयज कर्नाटकचे मुखेलमंत्री म्हण सोपूत घेतले. मुखेलमंत्री हालीच दिल्लीत गेल्ले. केंद्रीय पर्यावरण रान आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांची भेट घेतली असे ह्या भेटीविशी उलयतना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. अनुसूचित जमातीं खातीर राजकीय आरक्षणाचेर चर्चा चालू आसा, तातूंत जायत्यो मागणी विचारात आसात अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. पुरातत्व खात्या वतीन सांखळी वाठारांत आशिल्ल्या इतिहासीक किल्ल्याच्या नुतनीकरण कामाचे उक्तावण आयज सकाळी 10 वरांचेर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हजेरेंत जातले. दिवचल मतदारसंघातल्या भारतीय जनता पार्टीच्या युवा आणि महिला कार्यकारिणी समितीचो दिक्षांत सुवाळो आयज सांजे वेळार 5 वरांचेर दिवचलच्या हिराबाई सभाघरात जातलो. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हण राज्यसभा खासदार सदानंद तानावडे हाजीर आसतले. आकाशवाणी पणजे केंद्रावरवी मॅकेनिज पॅलेसच्या सभाघरात 5 जुनाक सांजे 4:30 वरांचेर सुरसंगम ही संगीत आणि पारंपारिक नृत्याची कार्यावळ जातली. बायलांच्या क्रिकेट सर्तीत टॉरंटोनात जाल्ल्या तिसऱ्या आणि निमणा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात इंग्लंड पंगडान भारताक 6 गड्यांनी हारोवन 3 खेळांच्या खेळामाळेत 2-1 अशे जैत जुडले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय। घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार। डीआरडीओकडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी। नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला। आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय। आता सविस्तर बातम्या। विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला। कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी, अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं। न्यायमूर्ती P.S. नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला। सरकारनं घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करून त्याऐवजी एका सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे। देशातली महागाई आणि किंमत निर्धारण विषयक माहितीची चौकट आधुनिक करण्यासाठी आणि तिला जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सरकारनं घाऊक किंमत निर्देशकांचे आधार वर्ष 2011-12 वरून 2022-23 करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे। या निर्देशांकाची सुधारित मालिका प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील 5 वर्षांपर्यंत घाऊक किंमत निर्देशांकासोबत प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर हा निर्देशांक पूर्णपणे बंद केला जाईल। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या। क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात आंबेसरी गावाजवळ 3र्या पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे। उच्चगती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं। हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्चगती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे। दिल्लीत अंमली पदार्थ नियंत्रण सहकार्यासंबंधित भारत आणि म्यानमार यांच्यात काल 8वी द्विपक्षीय बैठक पार पडली। अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे महासंचालक अनुराग गर्ग यांनी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तर म्यानमारच्या अंमली पदार्थ गैरवापर नियंत्रण केंद्रीय समितीचे सहसचिव थॅट लिंग माउंग यांनी म्यानमार शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं। या बैठकीदरम्यान उभय देशांनी आपल्या प्रदेशातील बदलत्या अंमली पदार्थ तस्करीच्या परिस्थितीचा आढावा घेतला तसंच गुप्तचर माहिती देवाणघेवाण, समन्वित कारवाया, सिंथेटिक अंमली पदार्थांचा सामना करणं, डार्कनेट आधारित तस्करी, अफूची अवैध लागवड यासंदर्भातल्या वाढत्या सहकार्यावर चर्चा केल्याचं NCB आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे। भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन अँग हाईंग यांनी काल मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णू देवबर्मा यांची भेट घेतली। म्यानमार राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ लोकभवनात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी सीमाप्रश्नाबाबतीत दीर्घकाळ चाललेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी चीन आणि ब्रिटनच्या सहभागाची मागणी केल्यानंतर भारतानं नेपाळसोबतच्या सीमाप्रश्नांच्या निराकरणात कोणत्याही त्रयस्थ पक्षांची भूमिका फेटाळून लावली आहे। सीमाप्रश्नाच्या सर्व पैलूंवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय यंत्रणा स्थापन केली आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं। जम्मू आणि काश्मीरबाबत पाकिस्तान युरोपियन युनियनच्या संयुक्त निवेदनात केलेले अनावश्यक उल्लेख देखील भारत नाकारतो असंही जयस्वाल यांनी सांगितलं। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत नेपाळच्या सत्ताधारी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली। या भेटीत भारत नेपाळ विकास भागीदारी आणि लोकांमधील संबंधाबाबत चर्चेवर भर देण्यात आला असं डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात सांगितलं। त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची नवी दिल्लीत भेट घेतली तसंच नेपाळी शिष्टमंडळ

नेपाळसोबत बैठक घेतली. भारत आणि नेपाळमधील विशेष संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्याचा दृढ निश्चय यावेळी उभय पक्षांनी व्यक्त केला. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल सर्वोच्च न्यायालयातील 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती शील नागू, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती अरुण पल्ली यांच्यासह ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांना सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणून शपथ दिली. 22 आणि 27 मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये कॉलेजियमनं केलेल्या शिफारशींवर कार्यवाही करून केंद्र सरकारनं काल ही पदोन्नती देण्यास मंजुरी दिली. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर ही नियुक्ती केल्याचं समाज माध्यमांवरून जाहीर केलेल्या संदेशात नमूद केलं आहे. या अध्यादेशामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 झाली आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींमध्ये संघर्ष निर्माण झाला तर राष्ट्रीय सार्वभौमत्वाला अग्रक्रम दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. विशेषतः अंमली पदार्थ आणि मानसोत्तेजक पदार्थांविषयीच्या प्रकरणांमध्ये विशेषत्वानं राष्ट्रीय सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं दिलेला आदेश रद्द करताना सर्वोच्च न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयानं तुरुंगात राहून मोबाईल फोनच्या सहाय्यानं अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला जामीन मंजूर केला होता. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 वितरण समारंभ आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील 42 उत्कृष्ट पंचायतींना हे पुरस्कार प्रदान केले जातील. या समारंभादरम्यान दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 34 ग्रामपंचायतींना तर नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 8 पंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्कार विजेत्या पंचायतींचे प्रमुख आपल्या सर्वोत्तम कार्यपद्धती आणि कामगिरीबाबत सादरीकरणही करतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल एका महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रतिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रशांत लोखंडे यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मंडळाच्या सचिवपदी वरुण भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनं नोव्हेंबर 2024 सुरु झाल्यापासून अवघ्या 2 वर्षांच्या कमी काळात 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे. या मंचावर 140 अधिक थेट टीव्ही वाहिन्या, 200 अधिक रेडिओ सेवा, थेट कार्यक्रमांचं प्रक्षेपण उपलब्ध करून दिलं जात आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात ऑपरेशन शेरुवली अंतर्गत दहशतवाद शोध मोहीम कालच्या 10व्या दिवशी देखील सुरु होती. या प्रदेशातल्या घनदाट जंगलातील दहशतवाद्यांचा छुपे तळ शोधून काढण्यासाठी लष्कर आणि अन्य सुरक्षा दलं संयुक्तपणे ही शोध मोहीम राबवत आहेत. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला टी20 विश्वकरंडक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमितप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5 बाद 180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3 बाद 38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु अॅलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्या शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातातून गेला. भारतीय महिला क्रिकेट संघ टी20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात 14 जूनला एजबस्टन इथं पाकिस्तान विरुद्ध करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. डीआरडीओकडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 537.6 MHz अर्थात 558 KHz वर प्रसार भारतीच्या वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित सकाळचे 8 वाजता.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागापूर्वी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. वेनेझुएलाचे वावुरपी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगीस आयज सावन 4 दिसांच्या भारत दौऱ्यार आसतल्यो. काँग्रेसीचे ज्येष्ठ फुडारी डीके शिवकुमार आयज कर्नाटकचे मुखेलमंत्री म्हण सोपूत घेतले. अस्तंत बंगाल सरकार आयज सावन अन्नपूर्ण येवजण चालीक लायतले. जर्मनीतल्या विमानान प्रवास करपी भारतीय नागरिकां खातीर ट्रान्झिट व्हिजाची अट आयज सावन करतले रद्द. आनी बायलांच्या क्रिकेट सर्तीत टॉन्टनात जाल्ल्या तिसऱ्या आनी निमण्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात इंग्लंड पंगडान भारताक 6 गड्यांनी हारून 3 खेळांच्या खेळामेळ 2-1 अशे जैत जोडले. आता पुराय खबरो. वेनेझुएलाचे वावुरपी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स आयज सावन 4 दिसांच्या भारत दौऱ्यार आसतल्यो. तांचे वांगडा एक उचेल्या पांवड्यावेले शिष्टमंडळ लेगीत आसतले. हे दौऱ्या वेळार त्यो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे बरोबर द्विपक्षीय चर्चा करतल्यो. वेपार, गुंतवणूक, उर्जा, भलायकी आनी वखदां निर्माण मळार सहकार्य वाडोवपा खातीर दोनूय वटेन चर्चा जातली. भारतीय भौशीक क्षेत्रातल्या कंपन्यांनी वेनेझुएलाच्यो उर्जा क्षेत्रात बरे तरेन गुंतवणूक केल्या अशी माहिती विदेश मंत्रालयान दिल्या. हे दौऱ्या वेळार भारत आनी वेनेझुएला हांचे मदले द्विपक्षीय संबंद आनीक घटमूट करतले. काँग्रेसीचे ज्येष्ठ फुडारी डीके शिवकुमार आयज कर्नाटकचे मुखेलमंत्री म्हण सोपूत घेतले. राज्यपाल थावरचंद गेहलोत हे आयज सांजे 4 वरांचेर बंगळुरूतल्या लोकभवनात शिवकुमार आनी नव्या मंत्रिमंडळातल्या वांगड्यांक पद आनी गोपनियतेचो सोपूत दितले. सिद्धरामय्या हांणी मुखेलमंत्री पदाचो राजिनामो दिल्या उपरांत कांय दिसांतूच शिवकुमार हांची हे पदाचेर नियुक्ती केल्ली. हे घडणुकेक लागून कर्नाटक काँग्रेस मदीं सत्ते खातीर बरेच तेपासावन सुरू आशिल्लो संघर्श सोपलो. 2023च्या विधानसभा वेंचणुकेंत पक्षाक जैत मेळिल्लें तेन्ना सावन शिवकुमार हे मुखेलमंत्री पदाचे एक मुखेल दावेदार म्हणून पळयताले. मजगतीं काँग्रेसीन कर्नाटकचे ज्येष्ठ फुडारी सिद्धरामय्या हांच्या पक्षाच्या सर्वोच्च निर्णय निर्धारक समिती आशिल्ल्या काँग्रेस कार्यसमितीचेर नियुक्ती केल्या. पक्षाच्या फुडाऱ्यांकडून घेतिल्लो हो निर्णय एक महत्वपूर्ण संघटनात्मक पावल मानतात. शिक्षण हे सशक्तीकरणाचे एक बळिश्ट साधन कारण तातूंतल्यान व्यक्तींक आत्मनिर्भर, जागृत आनी सक्षम जावपाक मजत मेळटा अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळां. काल नवी दिल्लीत शिश्यवृत्ती येवजणेच्या आदिवासी लावार्थ्यां कडेन उलयतना राष्ट्रपतींनी हे सांगले. समाजातले सगळे वर्ग भौशीक, आर्थिक, शिक्षणीक नदरेन फुडें पावल्या उपरांत खरी उदरगत जावंक शकता. सरकारी शिश्यवृत्ती येवजण्यांनी उच्च शिक्षण आनी नव्यो संद मेळून दिवन आदिवासींच्या जिवितांत बदल घडोवन हाडला अशें तांणी मुखार सांगले. केंद्रीय माध्यमीक शिक्षण मंडळावरवी ऑनस्क्रीन मार्कींग प्रणाली खातीर सेवांच्या खरेदी कडेन संबंधित गजालींची तपासणी करपा खातीर केंद्र सरकारान एक वांगडी समितीची स्थापना केल्या. हे समितीचे अध्यक्षपद क्षमता विकास आयोगाच्यो अध्यक्ष एस राधा चव्हाण करतल्यो. ही समिती 1 महिन्याच्या आत कार्मिक आनी प्रशिक्षण विभागाक आपलो अहवाल सादर करतली. मजगतीं मंडळान काल येत्ता 12वेच्या विद्यार्थ्यां खातीर स्कॅन केल्ल्या उत्तरपत्रिकांमधल्यो चुको तपासपा खातीर आनी उत्तरांचे पुनर्मुल्यांकन करपा खातीर एक ऑनलायन पोर्टल सुरू केला. जांकां तांच्या तपाशिल्ल्या उत्तरपत्रिकांच्यो स्कॅन केल्ल्यो प्रती मेळूंक ना त्या विद्यार्थ्यां खातीर ही सुविधा उपलब्ध आसात. लग्न जाल्ल्या चलयांक अनुकंपा पांवड्याची नियुक्ती न्हयकारूंक शकना अशें मत सर्वोच्च न्यायालयान मांडला. न्यायालयान म्हळां, लग्न जाल्ल्या चलयांक परिवाराच्या व्याख्येतल्यान पयस करप हे स्पश्टपणान मनमानी, अवास्तव आनी घटनाबाह्य आसा. न्यायमूर्ती PS नरसिंह आनी न्यायमूर्ती आलोक आराधे हांच्या खंडपीठान अलाहाबाद उच्च न्यायालयाचो एक आदेश रद्द करताना हे निरीक्षणाची नोंद केल्या. अस्तंत बंगाल सरकार आयज सावन अन्नपूर्णा येवजण चालीक लायतले. हो एक व्हड सामाजीक कल्याणकारी उपक्रम आसा. मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी हे ह्या येवजणेचे औपचारीकपणान उक्तावण करतले. पयल्या पांवड्यार आयच्यान लावार्थ्यांक थेट बँक खात्यात 3,000 रुपया मेळपाक सुरवात जातली. सुरवेक 2 कोटी बायलांक हे येवजणेचो लाव जातलो असो अदमास आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25.

0: मिनटांचेर आनी सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटीन. तशेंच सकाळी 8:40 आनी सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटीन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: जर्मनीतल्यान विमानान प्रवास करपी भारतीय नागरिकां खातीर ट्रान्झिट विजाची अट आयज सावन रद्द करतले. भारतान हे निर्णयाक येवकार दिला. हे नवीन वेवस्थेक लागून भारत आनी जर्मनी हांच्या मदले लोकांमदले संपर्क आनी संबंध आनी घटमूट जातले अशें विदेश मंत्रालयान एका सोशल मिडिया पोस्टात म्हळा. ह्या वर्सा जानेवारी म्हयन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्स हांच्या भारत दौऱ्या वेळार ही घोषणा केल्ली. आयज नवी दिल्लीत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 भेटोवपाचो सुवाळो जातलो. देशभरातल्या 42 उत्कृश्ट पंचायतींक हे पुरस्कार दितले. ह्या सुवाळ्यावेळार दिनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार वर्गाखाला 34 ग्राम पंचायतींक आनी नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार वर्गातले 8 पंचायतींक पुरस्कार दितले. पुरस्कारप्राप्त पंचायतींचे मुखेली तांच्यो सर्वोत्तम कार्यपद्धती आनी कामगिरी ह्या विशीं सादरीकरण करतले. सुरतातल्या बारडोली शारा लागसार महाराष्ट्र राज्य रस्तो येरादारी विभागाच्या 2 बसींची टक्कर जाल्ल्यान 8 जणांक मरण आयले जाल्यार 15 परस चड जाण जखमी जाल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे घडणुके विशीं खर दुख उक्तायला. राष्ट्रपती मुर्मू हांणी मरण आयिल्ल्या परिवाराप्रती दुख उक्तायले आनी जखमींच्या बऱ्या भलायके खातीर प्रार्थना केली. उपराष्ट्रपती राधाकृष्णन हांणी पिडेस्त परिवाराक शक्त आनी धैर्य मेळचे हे खातीर प्रार्थना केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे विशीं दुख उक्तायले. तांणी प्रधानमंत्री राष्ट्रीय मजत निधींतल्यान मरण आयिल्ल्या परिवाराक दरेकी 2,00,000 रुपया आनी जखमी जाल्ल्यांक दरेकी 50,000 रुपयांची मजत जाहीर केल्या. सरकारान प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 खातीर नामांकना जाहीर करपाक सांगल्यात. हो एक प्रतिश्ठीत पुरस्कार आसा. वेगवेगळ्या मळांनी असाधारण योगदान दिवपी भुरग्यांक राष्ट्रपतींच्या हस्तुकी हो प्रदान करतात. नामांकना सादर करपाची निमणी तारीख 31 जुलय मेरेन आसा. बायलां आनी भुरगीं उदरगत मंत्रालयान कळीत केला की नागरिकांकडच्यान येतात ती नामांकना फकत नॅशनल अवॉर्ड्स पोर्टल वरवींच स्विकारतले. आकाशवाणी पणजी केंद्रावरवी मॅकॅनिस पॅलेसच्या सभाघरात 5 जुनाक सांजे 4:30 सुरसंगम ही संगीत आनी पारंपारीक नृत्याची कार्यावळ आयोजित केल्या. ह्या कार्यावळीत हिंदुस्थानी शास्त्रीय गायक डॉ प्रवीण गांवकार आपली कला सादर करतले. माशेलच्या छत्रपती कला आनी सांस्कृतीक मंडळावरवी फुगडी सादर जातली. राया साश्टीच्या एड्रियन सिक्वेरा आनी संगात्यांची कातारांची कार्यावळ जातली. रसिकांनी कार्यावळीचो आनंद घेवचो अशें आकाशवाणीन कळीत केला. हवामान. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हंगा आयज गडगडांनी वीज पडपाची शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. फुडले 2 ते 3 दीस केरळ आणि माहे हंगा व्हड पावस पडटलो असो अदमास लेगीत हवामान खात्यान उक्तायला. फाल्यां मेरेन अंदमान आणि निकोबार जुवे, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, कोकण, गोय, लक्षद्वीप, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, करायकल, उत्तराखंड, अस्तन उत्तर प्रदेश आणि ईशान्य वाठारातूय वीज आणि खर वाऱ्यासयत गडगड मारपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. खेळात. बायलांच्या क्रिकेट सर्तीत टॉन्टनात जाल्ल्या 3रा आणि निमण्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात इंग्लंड पंगडान भारताक 6 गड्यांनी हारोवन 3 खेळांच्या खेळामेळ 2-8 अशे जैत जोडले. पहिली फलंदाजी करताना भारतान निर्धारित 20 षटकात 5 बाद 180 धावण्यो केल्ल्यो. उपरांत इंग्लंड पंगडान 18 षटकात दिल्ले 184 धावण्यांचे मोख पुराय केले. एलिस कॅप्सी हिच्या बेस बऱ्या खेळाक लागून तिका प्लेयर ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द सिरीज म्हणून घोषित केले. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो. वेनेझुएलाचो वावुरपी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स आयज सावन 4 दिसांच्या भारत दौऱ्यार आसतल्यो. काँग्रेसीचे ज्येष्ठ फुडारी डी के शिवकुमार आयज कर्नाटकचे मुखेलमंत्री म्हणून सोपूत घेतले. अस्तंत बंगाल सरकार आयज सावन अन्नपूर्ण येवजण चालीक लायतले. जर्मनीतल्यान विमानान प्रवास करपी भारतीय नागरिकां खातीर ट्रान्झिट विजाची अट आयज सावन करतले रद्द. आणि बायलांच्या क्रिकेट सर्तीत टॉन्टनात जाल्ल्या 3रा आणि निमण्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात इंग्लंड पंगडान भारताक 6 गड्यांनी हारोवन 3 खेळांच्या खेळामेळ 2-8 अशे जैत जोडले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.

सो तुम्ही ऐकता चित्रसंगीत ही कार्यवळ आकाशवाणी पणजे केंद्राच्या माध्यम चॅनलाचेर. आता वेळ जाता कोकणीतल्यान न्यूज अपडेट, देश विदेश आणि राज्य स्थानिक घडामोडींतली माहिती घेऊन तुमच्या खातीर घेऊन येता कोकणीतल्यान न्यूज अपडेट. आयकूंक रावा.

नमस्कार, हम खबर स्तूप अपडेट हो सकता है मुखेल खबरो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हालीच दिल्लीत गेल्ले. केंद्रीय पर्यावरण रान आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांची भेट घेतली अशें ह्या भेटीविशीं उलयतना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. अनुसूचित जमातीं खातीर राजकीय आरक्षणाचेर चर्चा चालू आसा, तातूंत जायत्यो मागण्यो विचारात आसात अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. वास्को सडा हांगाच्या गोंय पुनर्वसन मंडळाच्या हाऊसिंग इस्टेटींतल्या 350 वयर कुटुंबांक फुडल्या 1 म्हयन्या भितर घरांचो मालकी हक्क दितले अशें गोंय पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष राजेश फळदेसाय हांणी सांगला. पुरातत्व खात्या वतीन साखळी वाठारांत आशिल्ल्या इतिहासीक किल्ल्यांच्या नुतनीकरण कामाचें उक्तावण आयज सकाळी 10 वरांचेर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हाजेरेंत जातले. दिवचल मतदारसंघातल्या भारतीय जनता पार्टीच्या युवा आणि महिला कार्यकारिणी समितीचो दिक्षांत सुवाळो आयज सांजे वेळार 5 वरांचेर दिवचलच्या हिराबाई सभाघरांत जातलो. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून राज्यसभा खासदार सदानंद तानावडे हजर आसतले. व्हॅनेझुएलाचे वावुरपी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगीस आयज सावन 4 दिसांच्या भारत दौऱ्यार आसतल्यो. काँग्रेसीचे ज्येष्ठ फुडारी डी के शिवकुमार आयज कर्नाटकचे मुखेलमंत्री म्हण सोपूत घेतले. अस्तंत बंगाल सरकार आयज सावन अन्नपूर्णा येवजण चालीक लायतले. जर्मनीतल्यान विमानान प्रवास करपी भारतीय नागरिकांखातीर ट्रान्झिट विजाची अट आयज सावन करतले रद्द. आकाशवाणी पणजी केंद्रावरवी मेकॅनिस पॅलेसच्या सभाघरात 5 जुनाक सांजे 4:30 वरांचेर सुरसंगम ही संगीत आणि पारंपारिक नृत्याची कार्यावळ आयोजित केला. आणि बायलांच्या क्रिकेट सर्तीत टॉन्टनात जाल्ल्या 3र्या आणि निमण्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात इंग्लंड पंगडान भारताक 6 गड्यांनी हारून 3 खेळांच्या खेळामाळेत 2-1 कशे जैत जोडले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

रक्षण कार्यावळीच्या निमाणे सुवातीक तुमकां आयकून दिता आसून आनी चवान निवासीत खान यांच्या आवाजांतले हे शोभीत संगीत चित्रसंगीत ह्या कार्यावळीच्या निमाणे सुवातीक.

0: वर्क फ्रॉम होम, हाई सैलरी, बस एक क्लिक में। अरे वाह,
1: अनजान लिंक्स पर क्लिक मत कीजिए। RBI कहता है,
2: जानकार बनिए, सतर्क रहिए।
3: नमस्कार श्रोतो, आपल्या आवडत्या माझे चॅनलवर मी तुमचा मित्र केदार आपले मनपूर्वक स्वागत करतो। पुढील अर्धा तास आपण रमणार आहे मराठी गीताच्या मधुर दुनियेत। जुन्या नव्या सुराचा संगम, मनाला स्पर्श करणारे शब्द आणि सुरेल संगीत, याची ही खास मैफिल। तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या गीताने।

वा किती सुंदर गीत होतं ना मित्रांनो. मराठी गीताची परंपरा खूप समृद्ध अशी आहे. भावगीत, चित्रपट गीत, भक्तिगीत आणि लोकगीत यामधून आपला संस्कृतीचा सुगम कायम दरवळत असतो. ऐकूया

फिल, मी तुमचा मित्र केदार तुमच्या बरोबर आहे. संगीत हे मनाला प्रसन्न ठेवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम मानलं जातं. मग दिवसाची सुरुवात असो किंवा दिवसाचा थकवा घालवला असो, एखादं आवडतं गाणं मनाला नवसंजीवनी देतं. चला तर आता पुढच्या गीताकडे आम्ही वळूया.

श्रोतहो, आपल्या प्रतिक्रिया आपला नक्की कळवत राहा. तुमची आवडती गाणी सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. सुंदरसे गीत कडे वळूया, ऐकूया सुंदरसे गीत तुमच्यासाठी. तुमच्या भावना तुमच्या मनात येणार असं हे गीत आहे. एट लागलं.

ती आवडती गाणी सूचना आणि अभिक्रम आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. सुंदरसे गीत कडे वळूया, ऐकूया सुंदरसे गीत तुमच्यासाठी. तुमच्या भावना तुमच्या मनात येणार असं हे गीत आहे. एट लागलं

श्रोतो मित्रांनो, कार्यक्रमाचा वेळ कसा सरत चालला आहे हे कळतच नाही. आशा आहे की आजची गाणी तुम्हाला तितकीच आवडत असतील. आता सादर करत आहे आणखी एक खास असे गीत.

पुन्हा भेटूया अशाच नव्या गाण्यासह, नव्या उत्साहासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा आणि ऐकत रहा आपल्या आवडत्या मादे चॅनलवर तुमचा आवडीचा हा कार्यक्रम, मराठी गीताचा कार्यक्रम. मीच तुमचा मित्र केदार या कार्यक्रमातून निरोप घेतो. नमस्कार. ऐकूया शेवटचे गीत बरोबर 10 वाजता दिल्ली किल्ल्यावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या तुम्हाला ऐकायला मिळणार आहे.

मित्रांनो, आजच्या या सुराची मैफिल कार्यक्रमाची वेळ इथेच संपायला येत आहे. पण तोपर्यंत ऐकायला देत आहो एक सुंदर असे गीत. तुमचा अर्धा तास आनंदी आणि सुरेल झाला असेल अशी आशा आहे.

श्रम माद्या चॅनलाचेर तुम्ही आयकता कातारची कारवळ. सुराचो हो प्रवास असोच फुडें चालू दवरुया. आतां आयकून येता एक सुंदर अशे हे कातार एडवीन आनी आयवर यांच्या आवाजांतले इश्ट मुखला सुवातीक.

सो कातराची कार्यावळ मुखार व्हरतना तुमकां आयकूंक दिता. एक शोभीत अशें कातार फुटबॉल हे कातार कबीर मॉरिस हांच्या आवाजांतले मुखारल्या सुवातीक

क्षण कातराच्या कारवाई कसं वेळ गेला तो कळतच ना, पण तुमच्याबरोबर असताना खरेच आम्ही मजा लुटली आणि सुंदर अशी कातारा आम्ही तुमच्या सांगताना ऐकली. ही कारवाई फक्त 4 मिनटां उरिल्ली आसा आनी ह्या शेवटच्या क्षणाक तुमकां आयकून येता एक शोबीत अशें कातार एंथोनी जे फेर्नांडीसांच्या आवाजांतले शोबीत गोवा निमाणे सुवातीक कातराच्या कारवाईक.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळी निघतेस तुम्ही ऐकले पंडित श्यामदास मिश्रा हांच्या गायनान राग शुद्ध सारंग. या गायना वांगडाच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ही कार्यावळ इथल्यान सोपता.

केदारनाथ ह्या फिल्मातले गीत निकतेच तुम्ही ऐकले. अमित त्रिवेदी हांचो आवाज आणि संगीत आणि अमिताभ भट्टाचार्य हांची रचना. ऐकू पेनो 12:05 ऐकात लाईव्ह फोन इन अस्तुरी कार्यावळ. 233° 1' म्हळ्यार 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलार आणि 105.4 MHz FM रेनबो गोवा या चॅनलाचेर लाईव्ह फोन इन अस्तुरी कार्यावळ. मुखेल सोयरे डॉक्टर शिरीष वल्लभ कामत. विषय जावन असा आधुनिक जीर्णशैली आणि तोंडाची भलायकी. सादर करतात चारुशिला देसाय. संपर्क करपा खातीर फोन नंबर 08322224457 आणि 08322421285. इकरा मिनटां झाली असा तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलार गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ. ही कार्यावळ मुखार व्हरताना आता ऐकूया फुडले गीत.

आदेश श्रीवास्तव, अलका याज्ञिक आणि हेमा सरदेसाय हांच्या आवाजान हे गीत निकतेच तुम्ही ऐकले बागबान या फिल्मा खातीर. आदेश श्रीवास्तव हांचे संगीत आणि समीर हांची रचना. ऐकूया फुडले गीत अरिजित सिंग हांच्या आवाजा अरिजित सिंग आणि हर्षदीप कौर हांच्या आवाजान रईस या फिल्मा खातीर. गीतकार अमिताभ भट्टाचार्य.

0: दिल्ली सिक्स या फिल्मातले गीत निकतेच तुम्ही ऐकले. मोहित चौहान हांच्या आवाजान, ए आर रहमान हांचे संगीत आणि प्रसून जोशी हांची रचना. आणि या गीता वांगडाच गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ इतल्यान सोपता.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.
2: गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
3: अगो गुळयो सोपल्यो मुगो त्यो.
2: गुळयो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
3: किदें?
2: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बाल्यो आसात.
3: हा
2: किदें?

0: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अश्यो दोन बालद्यो.
1: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखद्यांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
0: हा करता.
1: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
0: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
1: स्वच्छता ही सेवा.

वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कलागुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी, अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी।

ऐकू बहिणो, 12 वाजा जाऊन 5 मिनटांचेर ऐकात लायव्ह फोन इन असुरी कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार आणि FM रेनबो गोवा या चॅनलाचेर. इकरा वरां जाऊन 30 मिनटां जाल्ली आसा. ऐकुया NCERT प्रायोजित केली कार्यावळ उमंग.

नमस्कार भयणीनो, आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफएम रेनबो सेवा तशेंच आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादळी चॅनल. दर बुधवारा वेगवेगळ्या मान्यवरांच्यो मुलाखती आमी तुमकां आयकपाक दितात आणि आयज आमच्या स्टुडियोत आसा

0: आमचे मुखेल सोयरे डॉ शिरीष वल्लभ कामत डेंटिस्ट. त्यांचा विषय मॉडर्न लाईफस्टाईल आणि ओरल हेल्थ अर्थातच आधुनिक जीणशैली आणि तोंडाची भलायकी. तुमच्या सांगतान असा सदाभूषणूच हा चारुशिला आणि ऐकपेनो खूप खूप प्रश्न या विषयाचेर आमकां आयिल्ले आसा. तरी लेगीत तुमकां जर फोन करपाचे आसत जाल्यार तुमच्यांनी फोन करूं येता 08322224457 तशेंच 08322421285. दोतोर, आकाशवाणी पणजी केंद्राच्या स्टुडिओंत तुमकां मायेमोगाचो येवकार.
1: थँक्यू. सो सगळ्यांक आयकुपी लोकांक म्हजो नमस्कार. पयलीं म्हणल्यार हांव सगळ्यांक चारुशिला मॅडमीक आभार करूंक सोदता की म्हाका ह्या शोचेर तिणें आमंत्रीत केल्लें आसा आनी हांव खूब ग्रेटफूल आसा की म्हाका आकाशवाणीचेर उलोवपाक आज चान्स दिल्लो आसा.
0: दोतोर, हो कार्यक्रम जेन्ना आमी वेगवेगळ्या लोकांच्यो मुलाखती घेतात, तांणी दिल्ली माहिती आमी लोकां मेरेन पावयतात. दोतोर, एक प्रामाणीक प्रयत्न आसता की आमच्या कडेन जें कितें आसा तें आमी सामान्य लोकां मेरेन पावोवचें. सो आकाशवाणी परिवार आनी म्हज्या सगळ्या आयकुपीच्या वतीन हांव तुमकां धन्यवाद म्हणटा. आयकपेनो थोडे भितर डॉक्टर शिरीष वल्लभ कामत हांची वळख तुमकां करून दिता. ते स्वता डेंटिस्ट, तांचे स्वताचे एक क्लिनीक आसा आनी आपले पेशंट, तांची मानसिकता, तांच्या कडेन प्रत्यक्ष संवाद साधून ते फाटली कितलीशीच वर्सां ह्या मळार कार्यरत आसात. तांणी 1,00,000 चड लोकांक ट्रिटमेंट दिल्लो आसा. एकाच क्लिनिकान वेगवेगळ्यो सुविधा ते लोकांक उपलब्ध करून दितात. लोकांकडे उलोवपाची आपली एक शैली आणि काम करपाची एक पद्धत आणि आपलो ट्रिटमेंट करपाची एक पद्धत हाका लागून तांणी थोड्याच वेळात लोकप्रियता मेळयल्या. दोतोर, परतून एकदा तुमकां येवकार आणि तुम्ही तुमच्या बिझी शेड्युलांतल्यान हांगा आयले देखून धन्यवाद. दोतोर, म्हजो पयलो प्रश्न, तुम्ही डेंटिस्ट कशे झाले, म्हणजे ह्या मळार तुम्ही कित्याक पावले?
1: सो हो प्रश्न म्हाका खूब लोकांनी पयलीं विचारलेलो आसा आनी म्हजें मेन हांकां उत्तर हेच की म्हजो मेन इन्स्पिरेशन म्हजो पप्पा, म्हजो बापूय, जो ऑल्सो डेंटिस्ट, आनी तांकां हांव भुरगेपणांतल्यान पळयत आयिल्लो आसा. ते पेशंटांक कशे ट्रीट करताले आनी सदांच पेशंट जेन्ना ट्रिटमेंट जावन भायर येवन खुशयेन भायर येताले तेन्नाच्यान हांव म्हाका हे आवडपाक लागिल्ले आनी म्हाका तेन्नाच्यान सदांच डेंटिस्ट्री ह्या विशयाचेर सदांच म्हाका आवड आशिल्ली.
0: सो तुमच्या बाबा कडल्यान तुमी इन्स्पिरेशन घेतले?
1: येस.
0: दोतोर, आणि आयचो विषय म्हणजे मॉडर्न लाईफस्टाईल आणि ओरल हेल्थ अर्थात आधुनिक जीणशैली आणि तोंडाची भलायकी, हो विषय तुम्ही कित्याक निवडलो?
1: आजकालच्या आमच्या बिझी शेड्युलान आणि फास्ट गोईंग लाईफान हो विषय खूप इम्पॉर्टंट आणि म्हाका असे दिसता की आम्ही आजकाल ह्या कामांनी आम्ही इतले बिझी उरता की स्वतःचेर आम्ही लक्ष दिवपाक पावना आणि स्पेशली आमच्या दाताचे केअर घेऊपाक आम्ही पावत ना. ज्या म्हणसर आमकां दातान दुख येना ऑर असे किती विचित्र फील जायना त्या म्हणसर आम्ही डेंटिस्टा कडेन वचप जायना आमचे. सो हो विषय सामको इम्पॉर्टंट की आमी आमच्या आरोग्याचे तितलेच केअर घेऊंक जाय जितले आम्ही बाकीच्या लाईफस्टाईलाचे पळयता.
0: दोतोर, आता तुमच्याच विषयात धरून हांव पयलोच प्रश्न विचारता जो कितल्याशाच म्हज्या आयकुप्यांच्या मनान आयला आसतलो. आधुनिक आहार म्हणजे आयचे आधुनिक आहार म्हणजे आमचे जंक फूड हे सगळ्यांत पयली येता. आम्ही ताज्या विशीं उलयना पूण हांव तुमकां विचारता की आधुनिक आहार तोंडाच्या भलायकेचेर म्हणजे दातांचेर डायरेक्ट कसो परिणाम करता?
1: सो आमचे आता चडशा घरांनी सगळीच आता भायर कामाक वता आनी घरा येतासर लेट जाता. सो तांकां कोणाक घरचे जेवण करपाक ऑर अशे करपाक टायम मेळना. सो चडशा लोकांचे आमचे भायले खावपूच जाता आनी जाका आमी प्रोसेस्ड फूड म्हणटा, स्पेशली मैदा ऑर ब्रेड. आनी हे हाचो परिणाम आमच्या दातार खूब वायट परिणाम जाता. सो आमच्या बिझी शेड्युलान आमी जेन्ना हे खाता तेन्ना आमचे असे ब्रेड

0: एफएम रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावरल्यान तुम्ही ऐकतात ही लाईव्ह फोन इन अस्तुरी. स्टुडिओत असतात आमचे मुखेल सोयरे डॉक्टर शिरीष वल्लभ कामत, डेंटिस्ट, मॉडर्न लाईफस्टाईल आणि ओरल हेल्थ अर्थात आधुनिक जीर्णशैली आणि तोंडाची भलायकी या विषयाचेर आम्ही त्यांच्याकडे संवाद साधतात. आणि तुमच्या सांगातान असा सदा भशेनूच हांव चारुशिला. दोतोर, म्हाका न्ही एक प्रश्न आयला. संकेत प्रभुदेसाय करंजाळे तो म्हणटा की ल्हान भुरग्याचे दुधाचे दांत जेन्ना पडपाक पडून तांकां परमनंट दांत येतात तेन्ना ते बरे जावपाक बऱ्या तरेन येवपाक आहारान कितें एडिशनल करपाचें आसता आनी आयिल्ल्या दांतांची जतनाय घेवपाक कशें तांकां त्या भुरग्यांक मोटिवेट करप. संकेत, तुज्या कॉला खातीर धन्यवाद. दोतोर सांगात.
1: सो बरो प्रश्न विचारलेलो आसा. आजकाल आमचें कितें जाता की आमी मातशें ऑफ द क्वेश्चन वता. हांव खुबशेदा आमी जेन्ना भुरग्याक सांगता की तूं तर हें करना जाल्यार आपूण तुका दोतोरा कडेन व्हरतलो ऑर दोतोर तुका इंजेक्शन दितलो. सो खुबशेदा आमी तो भंय घालता भुरग्यांनी आनी भुरगीं सदांच भियेता दोतोरा कडेन वचपाक. सो फस्ट म्हजो एडवायस हो की जेन्ना इवन भुरग्याचे मिल्क तीत हो दुधाचे दात जे आमी म्हणटा ते येता तेन्ना आमी सदांच डेंटिस्टा कडेन तांकां एक व्हरपाची संवय करूंकूच जाय. सो ते कम्फर्टेबल जाता की दोतोरा कडेन वचून कांय अशें वायट जावचें ना. आनी जेन्ना पर्मनंट दात जे येवपाचे आसता ते 6 ते 8 वर्सां मदीं येवपाक लागता आनी ताची काळजी घेवप म्हणल्यार अशी की आमी नॉर्मल ब्रशिंग ते जालेच बट एक डेंटिस्ट विजीट एवरी इयर एटलिस्ट एकदा तांकां व्हरूंकूच जाय ताकी कितेंय तर आसा जे चेंजीस जाता ते तुमकां डेंटिस्ट एक्सप्लेन करून तुमकां सांगूंक शकता. बट खुबशेदा अशें जाता की आवय बापूय आतां इतली बिजी उरता की जेन्ना दातांनी कॅविटी दिसता फुडें ऑर दूख जाता तेन्नाच व्हरप जाता. सो म्हजो एडवायस होच की पयलींच व्हरपाक लागत ताकी तुमकां डेंटिस्ट तुमचो सांगूंक शकता.
0: दोतोर, पूण आतां जेन्ना दांत पडले आनी तो येवच्या पयलींच वचप बरोबर काय येता तेन्ना वचप बरोबर? दांत पडलो न्ही दोतोर तेन्नाच डेंटिस्टा कडेन वचप काय नवो दांत येता तेन्ना वचप?
1: ना, मिल्क तूत आसतना सुद्दां डेंटिस्टा कडेन वचप इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज खुबशेदां अशें जाता की मिल्क तुतार तर कितेंय कॅविटी जाल्ली आसा वा तें इन्फेक्शन जाल्लें आसा इट मे बी कॅरी फॉरवर्डेड टू तुमचे पर्मनंट दांत ऑल्सो. आनी केन्ना केन्ना आमचे आमी तांकां आमच्या टर्मान ओवर इटेंड म्हणल्यार जे मिल्क तूत जे आसता ते केन्ना केन्ना पडना टायमार आनी जे पर्मनंट दांत येवपाचे आसता ते वांकडे येवंक शकता. सो हेच तुमकां डेंटिस्टूच तुमकां सांगूंक शकतलो.
0: सो दोतोर, पडलेय जाल्यार दोतोरा कडेन वचप आनी पडले ना जाल्यारूय दोतोरा कडेन वचप हें खूब गरजेचें. संकेत, कॉला खातीर तुका धन्यवाद. दोतोर, म्हाका एक फोन आयिल्लो श्रीनिवास दळवी हांचो, केरी सावन तांणी फोन केल्लो. ते विचारतात की नियमीतपणान दातांची काळजी कशी घेवप. म्हणजे हांव तांचे कडेन उलयल्लें तेन्ना ते तांचें कितें, तो फीट अँड फायन मनीस, पूण तो म्हणटा की आपल्याक आतां म्हणजे जशें आमी वक्ल तपासतात, दोळे तपासतात किंवां आमची शुगर तपासतात.

0: भायर येता. आनी आजकाल तुमकां, आमी पयलीं कन्वेन्शनल थ्रेड फ्लॉस वापरताले, बट आजकाल तुमकां मार्केटांत एक वॉटर फ्लॉसरूय म्हूण आयिल्लो आसा जो खूब बरो पडटा, इट इज नॉट हार्मफूल गम्जाक. सो आय वूड ऑल्सो एडवायज जांकां तर थ्रेड फ्लॉस वापरपाक त्रास जाता जाल्यार ताणें वॉटर फ्लॉसर सुद्दां वापरल्यार बरो पडटलो.
1: दोतोर, तुमी म्हळें न्ही की भुरग्यांचो एक प्रश्न आयिल्लो पळया, की भुरग्यांक केन्नाच दोतोरांचो भंय दाखोवचो न्ही, ताज्याय आरोग्याच्या दृश्टीन आनी सगळ्यांकूच बरें पडटा. तशें म्हाका एक सहज मनान प्रश्न आयलो की तुमी डेंटिस्ट बरें आसतात, तुमी उलयतात बरें, तुमचें तें किर्र किर्र मशीन आसा न्ही, तें म्हाका केन्नाच आवडलें ना आनी तें म्हाका आवडलें ना. सो दोळे धापले की आयकूंक येना अशें समजून हांव दोळे धापतां, पूण तें आयकुपाक येता. एनीवे, विनोदाचो भाग कुशीक काडलो जाल्यार तुमी परतून एकदां दोतोर सांगात की 6 महिने कितल्या तेंपान आपले दांत तपासप, कांयच जावना म्हाका तरी सुद्दां कितल्या तेंपान विजीट करप डेंटिस्टाक.
0: एवरी 6 मंथ्स आयडियल असतं, आणि ॲटलिस्ट अदरवाईज द 9th मंथ ऑर द 10th मंथ ऑफ द इयर वी हॅव टू गो टू अ डेंटिस्ट. आता हातून तुमचे एक म्हणल्यार आम्ही म्हणटा की डेंटिस्ट म्हारग असे असता, बट तसे हांव म्हणचो ना की तसेच असता म्हणून, कित्याक आम्ही तर एवरी 6 मंथ्स आयडियली वचपाक लागले जाल्यार तुम्ही जेव्हा ट्रीटमेंट करून घेता ते बेसिक क्लिनिंग आणि चेकअप करून जातले, आणि तुम्ही तर पहिलीच्यान केअर घेत आयिल्ले असा जाल्यार तुमकां आणिक फुडें त्रास जावपाची शक्यता कमी
1: असता. दोतोर, तुम्ही म्हारग म्हळे आणि त्याच्या वयल्यान म्हाका खूप मनान कितलेशेच विचार मनान आयले. आम्ही सदांच म्हणतात हे म्हारग, ते म्हारग, ते म्हारग. जसे काळा प्रमाण आमकां फुडें वचूकच जाय आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो कितें तरी जावन ते वखद घेवप, त्यो गुळयो घेवप, मागीर ताचे सायड इफेक्ट जावप, हे सगळे टाळपा खातीर दोतोरागेर वचचे अशें म्हाकाय दिसता दोतोर, आणि प्रत्येक म्हज्या आयकप्यांनी ते करचे अशें हांव तांच्या लागीं मागता. दोतोर, मुखावेलो प्रश्न विचारच्या पयलीं तुमचे आवडीचें गीत. दोतोर, तुमचे आवडीचे गीत हांव दिता, पूण म्हाका एक गजाल सांगचीशी दिसता की श्रीनिवास दळवी हांणी आमचे कार्यक्रम आयकले आणि आमी जसे हायलायट दितात, म्हणजे तुमची आमी सांगतात लोकांक मदीं मदीं कार्यावळींची रुपरेषा, तेन्ना तांणी आयकले आणि आमकां हो प्रश्न विचारलो. सो त्या अनुशंगान हांव दोतोर तुमकां सांगपाक सोदतां आणि म्हज्या सगळ्या आयकप्यांक की आज रेडिओ आयकतले जाल्यार घरांत रेडिओ सेट आसपाची गरज ना. तुमच्या एन्ड्रॉयड फोनार गुगल प्लेन वचून, गुगल स्टोरान वचून तुमी न्यूज ऑन एअर हे ॲप डावनलोड करून आमचो रेडिओ जगभरांत खंयच्याय कोनशाक हो आमचो रेडिओ आयकपाक शकतात. दोतोर, तुमकांय बी हांव धन्यवाद म्हणटा आणि कॉला खातीर म्हज्या सगळ्याच आयकप्यांक आणि तुमच्या आवडीचें गीत.

0: एफएम रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेल्यान आम्ही संवाद साधतात. आमचे आयचे मुखेल सोयरे डेंटिस्ट डॉक्टर शिरीष वल्लभ कामत हांच्या लागी मॉडर्न लायफस्टाईल आणि ओरल हेल्थ या विषयाचेर तुमच्या सांगतान आसा हांव चारुशिला. दोतोर, म्हाका दोन प्रश्न न्ही, म्हाका दिसता ते एकाच अर्थाचे आसा. मेर्शे सावन जगदीश सरदेसाय विचारता, वर्क फ्रॉम होम आणि रातच्या उसरा मेरेन काम करपाची आमची लायफस्टाईल, ताचो डायरेक्ट या डेंटल हेल्थाचेर म्हणजे ओरल हेल्थाचेर किती परिणाम जाता?
1: सो आता आम्ही आजकाल वर्क फ्रॉम होम म्हणून हे स्टार्ट झाले असा, आणि तातून किती जाता की आम्ही जेव्हा घरा बशिल्ले असता त्यांना आमच्या मधी मधी खावप खूपदा जाता. पहिली आम्ही टू मील्स ऑर थ्री मील्स फॉलो करताले, आता तशे उरुना आनीक. हय, मदीं गेले, कितेंय खाले, गेले पियेले, तोंडान उडयले. सो तातून कितें जाता की आमी आनी कामान इतले मग्न उरता आमी की वचून घोट घेवपाचें वा ब्रश करपाचें आमच्या लक्षान येना. सो तातून परत कीड लागपाचें ऑर दातांनी कितें प्रॉब्लम जावपाचें आनीक शक्यता आसता. सो तातून येस, वर्क फ्रॉम होम खूप जणांक बरे पडटा, बट
0: ह्या तरेन
1: वायट जाता. करेक्ट.
0: सो साध्या शब्दांनी सांगपाचे म्हणजे खाले की तोंड धुवप, घोट घेवप हे खूप गरजेचे. ही सवय आपणायली जाल्यार आमच्यानी खूप फुडें कितें टाळूंक शकतात. सो जगदीश सरदेसाय मेर्शे सावन तुमच्या कॉला खातीर धन्यवाद. आणि दोतोर जिवेश नायक हांणी आमकां नावेलीच्यान मडगांवच्यान फोन केला. ते विचारतात, कामाचे ताण, कामाचो स्ट्रेस दातांच्या आरोग्याचेर परिणाम करता काय?
1: हांव म्हणटा की कामाचोच स्ट्रेस, लायफान सगळोच स्ट्रेस खंय ना खंय आमकां. हय, खंय ना खंय आमकां
0: घरांतल्यान
1: भितर. हय, सो स्ट्रेस ही गोष्ट आमच्या लायफांतल्यान आतां वचपाची काय ना. सो हांवें जशें म्हणिल्लें की आमी आरोग्याचे जशें केअर घेवंक जाय तशें आमी घेना आजकाल, आनी तें खूब म्हत्वाचें आसा. तशेंच आमी दांताचोय केअर घेवंकूच जाय. आनी लायफान जो कितें कामाचो स्ट्रेस ऑर

0: जसे की आम्ही साखर ॲसिडिक केन्नाय खाता ताजो जाता तसं नसतं, बट इनडिरेक्ट मातसो परिणाम जाता. जसे की स्पेशली बीपी टॅबलेट जेन्ना आम्ही घेता तेन्ना परत हे ड्राय माउथ ऑर गम इन्फ्लेमेशन जावपाची शक्यता असतं. आणि त्या कारणा खातीर सदांच हायड्रेटेड राविल्ले सदांच बरें. सेम गोज विथ इकोस्प्रीन. आणि तसे डायरेक्ट काही संबंध नसता, बट ह्यो गोष्टी तुमकां दिसल्यार तुम दोतोराक दाखोवंक शकता.
1: दोतोर, इलेक्ट्रीक ब्रश विशीं आमकां तुमी कितें सांगशात?
0: आता हे इलेक्ट्रीक ब्रश ओ मॅन्युअल ब्रश हे तुमच्या कन्विनियन्सार असतं. अशें कांय ना की इलेक्ट्रीक ब्रश यूज केल्यारूच तुमचे दात आनीक साफ जातले ओ कमी साफ जातले. हांव सदांच म्हज्या पेशंटांक एकूच सांगता की तुम्ही ज्या तरेन ब्रश करता, टॅक्नीक आमी म्हणटा ती इम्पॉर्टंट आसता, आणि तुम्ही कितलेदा दिसाक ब्रश करता हे इम्पॉर्टंट नसतं. म्हणजे दोनदा असताच, बट थोडे लोक माझ्या कडे येतात ते तीनदा चारदा ब्रश करतात. दॅट इज नॉट रिअली इम्पॉर्टंट. सो इलेक्ट्रीक टूथब्रश इज गूड, बट तसे हे ना की इलेक्ट्रीक टूथब्रशूच आजकाल वापरप आणि मॅन्युअल ना. ॲट दी एंड ऑफ द डे तुम्ही कसे ब्रश करता आणि ते महत्वाचे.
1: दोतोर, नाव न सांगपाच्या हाजेर म्हाका एक फोन आयिल्लो. ते म्हणटात की स्मोकिंग किंवा तंबाखू खावप तेजे प्रमाण वाढल्या. म्हाका दिसता की तांकां कितें विचारपाचें कोणाच्या बाबतीन खबर ना, पूण ताका लागून ओरल कॅन्सर ताका कितलो हें आसा, म्हणजे त्या मनशाच्यो संमिश्र भावना आशिल्ल्यो.
0: ओके, सो हे ओरल कॅन्सर ही जी टॉपीक असा ही खूप वास्ट टॉपीक, आणि हे तुमकां ऑन एअर सांगपाक इट विल बी व्हेरी डिफिकल्ट.
1: सो कितें एक बेसिक आमी काळजी कशी घेवप?
0: काळजी म्हणटा ते तुम्ही बंद केलेच बरे हांव म्हणपाचो, कित्याक दीस इज नॉट अ गूड हॅबिट. बट इफ तर आता तुमकां तर हाजे त्रास जावपाक लागल्या जाल्यार तुम्ही दोतोरा कडेन वचून ताजे तांकां खरें तें सांगिल्लेच बरें, आनी देर शुअरली अ वे आवट. भिवपाचें अशें कांय नासता हातून, बट
1: केन्ना तरी चेंज
0: चेंज हाडचोच. करेक्ट,
1: करपाचो म्हणजे वायट ते ना करपाचो.
0: करेक्ट,
1: आनी ते सुरवात करपाक दोतोर खंयचोच क्षण नाका, आपणें ठरोवप.
0: आणि हे आजकाल चड वाढलं बिकॉज ऑफ आमची लायफस्टाईल. आमचे ते स्ट्रेस वाढिल्ल्या कारणान लोकांक दिसता हे तर आम्ही केल्यार आमचो स्ट्रेस मातसो देंवतलो, बट हांव हे बिलीव करना, कित्याक स्ट्रेस ही म्हणटा ती गोष्ट सदांच असतली. आणि हे आम्ही जेन्ना करता ते आमच्या ओवरऑल आरोग्यावर खूप परिणाम जाता.
1: सो नाव न सांगपाच्या ह्या अटीर ज्या मनशान म्हाका फोन केल्लो ताका हांव धन्यवाद म्हणटा. आणि सगळें वायट कितें तें प्रत्येकान सोडचें होच आमचो मेसेज आसतलो. दोतोर, सकाळीं फुडें एक आतां हें आयलां न्हय की आमी लिंबू उदकान घालून पितात, मागीर हनी, ताज्या विशीं आमकां कितें सांगशात तुमी दोतोर?
0: सो आजकाल आम्ही लोकां मदीं डायटींग म्हणून खूप चाललां. इट्स नॉट बॅड, खरं व्हेरी गुड, बिकॉज
1: म्हणतात नॉलेज इज ऑलवेज.
0: करेक्ट. सो

0: एक आमच्या मनात विचार आसा न्ही, आम्ही काय खाऊ ना, आम्ही फक्त पिल्या, पण ना प्रत्येक हाच्या फाटल्यान घोट घेवप खूप गरजेचे.
1: हांव तर म्हणतो हे बेसिक मात्शे करचेच पडटा. आणि हय
0: दोतोर, एक 9 मिनटां आमच्या हातात आसात तुमच्या आवडीच्या गीताची एक ल्हानशी झलक हांव तुमकां आयकपाक दिता आणि मागीर फुडले प्रश्न विचारूया.

रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान ही आशिल्ली लायव्ह फोन इन अस्तुरी. आमच्या सांगातान आशिल्ले दोतोर शिरीष वल्लभ कामत, डेंटिस्ट. तुमच्या सांगातान आशिल्ले हांव चारुशिला. आकाशवाणी परिवार आणि

सैनीक तेस आयकले लॉर्नाच्या ताळ्यान हे कातार ही कार्यावळ मुखार व्हरतना आयकुया फुडले कातार सेबी फेर्नांडीस आनी हेमा सरदेसाय हांच्या ताळ्यान.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसंच बचाव पथकं घटनास्थळी पोचले असून बचाव कार्य सुरू आहे असं गुप्ता यांनी सांगितलं. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींनी लवकर बरे व्हावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं, तीव्र दुःख व्यक्त केलं. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदतीची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज बंगळूर इथं होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 10 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपात नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी पक्षातल्या 58 आमदारांच्या पाठिंब्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात रघुनाथगंज

आमदार अखरुजमान खान यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे तर संदीपान सहा आणि जावेद खान यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. हे सर्व आमदार आज विधानसभेत प्रत्यक्ष उपस्थित होते. अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात त्यांच्या स्वाक्षऱ्या असून आणखी सहा आमदार स्वाक्षऱ्या करतील असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक आज भारताच्या अध्यक्षतेखाली ओदिशात पुरी इथं सुरु होईल. तीन दिवसांच्या या बैठकीत ब्राझील, रशिया, चीन, दक्षिणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. देशाचा सौर ऊर्जा विकास मजबूत करण्यासाठी धोरणात्मक पाठिंबा, नाविन्य आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारत जागतिक मापदंड प्रस्थापित करत असल्याचं जोशी यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम आशियात पुन्हा तणाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजाराचे कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 700 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 73,956 अंकांच्या आसपास होता. तर निफ्टीतही 177 अंकांची घसरण होऊन तो 2,302 अंकांच्या आसपास होता. आज जागतिक सायकल दिन आहे. वाहतुकीसाठीचं साधं, परवडणारं, विश्वासार्ह आणि पर्यावरणाला अनुकूल असं वाहन असलेल्या सायकलला मान्यता देण्यासाठी तसंच पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 3 जून रोजी सायकल दिन साजरा केला जातो. तुर्कमेनिस्तान सरकारनं पुढाकार घेतलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाद्वारे हा दिवस स्वीकारण्यात आला. या दिवसाची यंदाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकलिंग अशी आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणं, वाहतूक कोंडीचा सामना करणं, शाश्वत आणि निरोगी शहर वातावरणाला प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा हेतू आहे. जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांसाठीच्या चळवळीचं नेतृत्व आजच्या तरुणांनी करावं असं आवाहनही मांडवीय यांनी केलं आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यात संघर्ष निर्माण झाला तर सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये ही बाब विशेषतः लागू होईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तुरुंगातून मोबाईल फोनचा वापर करून अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीन मंजूर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. संबंधित व्यक्तीवरचे आरोप लक्षात घेता जामिनावर बाहेर असताना त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. राजधानी दिल्लीसह हरियाणा, चंदीगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळ आणि माहे इथं जोरदार पाऊस पडेल तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश इथं मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही.

0: आकाशवाणी पणजीचो युट्यूब चॅनल FM रेनबो गोवा। तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात। आकाशवाणी पणजीचो युट्यूब चॅनल FM रेनबो गोवा।
1: एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी, फिर आया एंटरटेनमेंट का रेवोल्यूशन, जब कोने कोने पहुंचा दूरदर्शन। कहानी नहीं बदली, स्टाइल गया है बदल। जो कहानियां हम सुनते आए, देखते आए, अब वही वैसी ही कहानी सुनाएगा डिजिटल।
2: डाउनलोड वेव्स OTT ऐप नाउ एंड वॉच फॉर फ्री।
3: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादई चॅनला वेल्यान आम्ही उलयता। 1:41 जाले आसा। आयकुया सदाफुली या कार्यावळीन भीमराव पांचाळे हांच्या आवाजान हे गीत, शंकर रामाणी हांची रचना आणि भीमराव पांचाळे हांचे संगीत।

सदाफुलिया कार्यावळी निघतेस तुम्ही ऐकलंय रजनी ठाकूर ह्यांच्या आवाजान हे गीत. ऐकूया फुडले गीत प्रमोद प्रियोळकर ह्यांच्या आवाजान शंकर रामाणी ह्यांची रचना आणि प्रमोद प्रियोळकर ह्यांचे संगीत.

उषा मुणकरांच्या आवाजाने गीत निघतेस तुम्ही ऐकले आणि डॉक्टर भिकाजी घाणेकर ह्यांची रचना. या गीता वांगडाच सदाफुली कार्यावळ इथल्यान सोपता. दोन वरांचेर आम्ही सहक्षेपीत करतात. दिल्ली केंद्रावेल्यान मी डे न्यूज इन इंग्लिश आणि 2:15 मिनिटांचेर दोपहर समाचार.

पती पत्नी और वो या फिल्मातले गीत निघतेच तुम्ही ऐकले नेहा कक्कर आणि रोचक ह्यांच्या आवाजान, रोचक कोहली ह्यांचे संगीत आणि कुमार ह्यांची रचना. ही कार्यावळ मुखार व्हरताना ऐकूया फुडले गीत लैला मजनू या फिल्मातले आणि जॉय बरुआ ह्यांचे संगीत आणि आवाज.

चित्रसंगीत या कार्यावळी निघतेच तुम्ही ऐकले धडक या फिल्मातले गीत. अजय गोगावले आणि श्रेया घोषाल ह्यांच्या आवाजात अजय

चित्रसंगीत या कार्यावळी निघतेच तुम्ही ऐकले धडक या फिल्मातले गीत. अजय गोगावले आणि श्रेया घोषाल ह्यांच्या आवाजात, अजय अतुल ह्यांचे संगीत आणि अमिताभ भट्टाचार्य ह्यांची रचना. ही कार्यावळ मुखारवर्ताना ऐकूया पुढले गीत, राबता या फिल्मातले, अरिजित सिंग ह्यांच्या आवाजान आणि अमिताभ भट्टाचार्य.

चित्रसंगीत या कार्यावळी निकतेच तुम्ही ऐकले बेशरम या फिल्मातले गीत अमिताभ भट्टाचार्य आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजान, ललित पंडित यांचे संगीत आणि राजीव बर्नवाल यांची रचना. आता ऐकूया फुडले गीत सिलसिला या फिल्मातले, लता मंगेशकर यांच्या आवाजान, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजान आणि जावेद अख्तर हांची रचना.

चित्रसंगीत या कार्यावळी निघतेच तुम्ही ऐकले बेशरम या फिल्मातले गीत अमिताभ भट्टाचार्य आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजान, ललित पंडित यांचे संगीत आणि राजीव बर्नवाल यांची रचना. आता ऐकूया फुडले गीत सिलसिला या फिल्मातले, लता मंगेशकर यांच्या आवाजान, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजान आणि जावेद अख्तर हांची रचना.

चित्रसंगीत या कार्यावळी निकतेच तुम्ही ऐकले बेशरम या फिल्मातले गीत अमिताभ भट्टाचार्य आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजान, ललित पंडित यांचे संगीत आणि राजीव बर्नवाल यांची रचना. आता ऐकूया फुडले गीत सिलसिला या फिल्मातले, लता मंगेशकर यांच्या आवाजान, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजान आणि जावेद अख्तर हांची रचना.

आनी चित्रसंगीत या कार्यावळीतले निमाणे गीत आता ऐकूया उरी द सर्जिकल स्ट्राईक या फिल्मातले. शश्वत सचदेव आणि शांतनु सुधामे हांच्या आवाजान आणि अभिरुची चंद हांची रचना.

233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयता. 3 वरां जावन 12 मिनटां जाली आसा. इतल्यान दनपारची ही सभा सोंपता. या वेळार 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोच्यो कार्यावळी चालू आसात. तशेंच विविध भारतीच्या विज्ञापन वितरावणी सेवेच्यो कार्यावळी चालू आसात. त्यो तुमच्यांनी आयकूं येतात. या चॅनलाचेर परतून तुमची आमची भेट जातली सांज वेळेच्या 5 वरां जावन 28 मिनटांचेर. तो मेरेन निरोप दियात. नमस्कार.

गुवार जेड़ांचे मौजें काळीज दुखवता काजार बोरे नुई म्हणून ते अंगवार उजरावता देवान गुळला।

0: बेगीन रोकडे आमचे दोरिया लोगीन दादा तुझ्या सांगो बेगीन रोकडे आमचे दोरिया लोगीन
1: सदांच
0: मागीर
1: पोवची बागीन तूं पारो
0: तूं म्हजी नागीन सदांच मागीर पोवची
1: बागीन तूं पारो तूं म्हजी नागीन

कसले सायब झोगडी मातूय नासली तार एमशी बाबडो आसलो ताकाय पडलो मार कोणे एकल्यान दिव्यात फोडले मारून पार कांकाव कान काडली पार कसले सायब झोगडी मातूय नासली तार एमशी बाबडो आसलो ताकाय पडलो मार कोणे

0: ಸೊಮ್ಮ ನೀವು ಮಾರುನು ಫೊಳ್ಳ
1: जासिन वाज हांच्या आवाजातल्यान आमी आयकले कातार रेबेकाव फोडलो आनी आयकुपेनो ह्या गीता सांगाताक इतल्यान आयचे ही कातारांच्या कार्यावळीतल्यान आमी घेतात तुमचो निरोप.
2: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकार, गोंयची एक साहित्यीक. अंदू वर्सा आकाशवाणी पणजी केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काजान सावन परबी भेटयता. फाटली 90 वर्सा सातत्यान तरेकवार कार्यावळींची पर्वणी घेवन आकाशवाणी दिसभर आमची मना रिजोवपाचे कार्य करीत आयल्या. ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार विषयांचेर म्हायती सातत्यान दीत आयल्या. शुभप्रभात अस्तुरी कार्यावळींत अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम, युवाणींत मेळटात युवकांक उदरगतीचे मार्ग, खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल, संजीवनी निरोगी जिविताचेर मार्गदर्शन, सगळ्यां खातीर कार्यावळी आकाशवाणी वेल्यान प्रसारित जातात अशा ह्या आकाशवाणी केंद्रावेल्यान म्हज्योय कविता, गीतां, नाटकुली, रसिकाच्या साहित्यीक वावराची दखल आकाशवाणीन घेवन म्हाका प्रोत्साहित केला त्या बद्दल आकाशवाणीचे हांव उपकारी आसाच. आनी त्याच भावनेन परतून एकदां 90व्या प्रसारण वर्सा म्हज्यो शुभेच्छा आनी परबी आकाशवाणीन भेटयता.
3: वीर जवान, जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

0: श्रोतेहो, आजच्या आपल्या ह्या तिन्ही सांजा कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमात ऐकवित आहोत अनंत काणेकरांचे लघुनिबंध. ह्या विषयावर डॉ सचिन कांदोळकर यांचं हे भाषण.
1: लघुनिबंध हा वाङ्मय प्रकार फडके, खांडेकर, काणेकर यांनी एकाच वेळी मराठीत आणला. या वाङ्मय प्रकारात लेखकाच्या व्यक्तिमत्वाला महत्व असतं. लघुनिबंधाचं यशापयश व्यक्तिमत्वाच्या आविष्कारावरच अवलंबून असतं. लेखकाचं व्यक्तिमत्व जितकं अनुभव समृद्ध असेल तितका त्याचा लघुनिबंधही दर्जेदार बनेल. लेखकाच्या आवडीनिवडी, त्याची मनस्थिती, जीवनविषयक त्याचा दृष्टिकोन या सर्वांचा आविष्कार लघुनिबंधामध्ये होत असतो. अनंत काणेकर यांच्या व्यक्तिमत्वाला तर अनेक विविध पैलू आहेत. कवी, प्रवास वर्णनकार, प्राध्यापक, पत्रकार, विचारवंत, तद्वज्ञ, गोष्टीवेल्हाळ गृहस्थ इत्यादी. बहुश्रुतपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्वातील महत्वाचा गुण. त्यांच्या लघुनिबंधामध्ये या गुणांचा मनोवेधक आविष्कार पाहायला मिळतो. लघुनिबंधाकडे वळण्यापूर्वी काणेकरांनी कविता लिहिलेल्या होत्या. त्यांच्या चांदरात आणि इतर कवितांनी रसिकांवर जबरदस्त मोहिनी घातलेली होती. असं असतानाही अधिकाधिक कविता न लिहिता काणेकर लघुनिबंध लिहू लागले हे विशेष. याचं कारण 1930 सुमारास ते कामगार चळवळीकडे वळले. त्यामुळे साहजिकच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्या हा त्यांच्या चिंतनाचा विषय बनला. याच सुमारास प्रभाकर कोल्हटकरांनी संजीवनीसाठी काही मजकूर लिहिण्याची जबाबदारी काणेकरांवर सोपवली आणि मग ते लिहू लागले. काणेकर त्या लेखनाला लघुलेख म्हणत. फडके, खांडेकर यांचे लघुनिबंधही याच काळात अवतरत होते. पण काणेकरांचे लघुनिबंध त्या दोहोंहून भिन्न होते. काणेकरांनी आपल्या लघुनिबंधातून सामाजिक, आर्थिक वा राजकीय विषयांवर टीका केली आहे. सामाजिक विषमतेवर तर त्यांनी सतत कोरडे ओढलेले आहेत. पण विषमतेसारखा विषय असो अथवा अन्य विषयांवरची टीका असो, काणेकर इतरांसारखे त्या विषयांवर कधी तुटून पडत नाहीत. त्यामुळे गंभीर विषय हाताळूनही त्यांच्या लघुनिबंधामध्ये गांभीर्य निर्माण होत नाही. काणेकर स्वभावानं मिश्किल आहेत. त्यामुळे विनोद, मजेदार गोष्टी वगैरे सांगून ते आपला विषय फुलवत असतात. विनोबा भावेंचं उदाहरण देऊन वि स खांडेकरांनी असं म्हटलं आहे, विनोबा भावेंचे मधुकर सारख्या संग्रहातले निबंध काणेकरांच्या लघुनिबंधा इतकेच छोटे असतात. त्यांची शैलीही मोठी आकर्षक, सोपी, सरळ आणि सडेतोड आहे. पण गांभीर्य हाच त्या निबंधांचा स्थायी भाव. पण काणेकरांच्या लेखनाचं तसं नाही. त्यांचा विषय गंभीर असो, सामाजिक असो, कसलाही असो, त्यांच्या समतोल अशा व्यक्तित्वानं तो रंगला की आपण हसत खेळत स्वतःला नकळत त्यांच्या तत्व प्रतिपादनाशी येऊन पोचतो. पिकली पाने, शिंपले आणि मोती, तुटलेले तारे, उघड्या खिडक्या, प्रकाशाची दारे, विजेची वेल यासारख्या संग्रहातले लघुनिबंध वाचले तर या गोष्टीचा सहज प्रत्यय येईल. त्यांचा मोठे शून्य नावाचा एक सुंदर लघुनिबंध आहे. जीवनातलं विदारक सत्य सहजपणे पटवून देणारा हा लघुनिबंध आहे. गणूकाकानं सांगितलेल्या एका शेजाऱ्याच्या गोष्टीवरून लेखकाचा त्यांचा कधीतरी शाळेत शिकताना पडलेला गणितातला एक प्रश्न सहजासहजी सुटतो. गणूकाकांचा हा शेजारी म्हणे मुंबईच्या लोखंड बाजारात बारीक सारी कामं करून जेमतेम 40-50 रुपये मिळवायचा. एवढ्या रकमेत त्यांचा संसार काही चालत नव्हता. पुढे लोखंड बाजाराला तेजी आली आणि त्याला चांगला पैसा मिळू लागला. कुणा भागीदाराबरोबर त्यानं स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आणि 50-50, 60-60 हजारांच्या उलाढाली त्याच्या हातून होऊ लागल्या. पण एवढं सगळं करून त्याला झोपायला सुद्धा फुरसत नसे. मूल आजारी पडलं तर बाहेरगावी जाण्याच्या गडबडीत डॉक्टर आणायलाही त्याला वेळ मिळत नव्हता. तो परत यायच्या आधीच त्याचं मूल दगावलेलं होतं. त्यानंतर क्षयानं आजारी पडून तो देखील मरण पावला. त्याच्या भागीदारानं हिशेब केला तेव्हा 70-72 हजारांची उलाढाल झाली होती आणि तितकेच 1000 रुपये देणं होतं. 40-50 रुपये उत्पन्न आणि 40-50 रुपये खर्च असताना कोकणात त्याचं जे घर होतं तेच आता 72 हजारांची उलाढाल होऊनही शिल्लक राहिलं होतं. गणूकाकांनी सांगितलेली ही गोष्ट ऐकून काणेकरांना आणखी एक गोष्ट आठवते. उंच उडण्याचे उच्चांक मोडणारी एक ऑस्ट्रेलियन वैमानिक महिला तिबेटच्या पठारावर उतरली होती. तिथं एका गुहेत तपश्चर्या करीत बसलेल्या एका लामाची तिनं भेट घेतली. ती आपल्या उड्डाणाचे अनेक उच्चांक त्याला सांगत राहिली आणि तो लामा फक्त पुढं काय, पुढं काय एवढंच विचारत राहिला. पुढे कसला तरी उच्चांक मोडताना विमान कोसळून ती मेली. काणेकरांना वाटतं की हीच गोष्ट त्या लामावर तिलाही उलटवता आली असती. पुढं काय? या प्रश्नावर तो लामा देखील काय उत्तर देणार? काणेकर म्हणतात, भौतिक प्रगतीची पराकाष्ठा करून ती मेली आणि आध्यात्मिक प्रगतीचा उच्चांक गाठून तोही मरणार. पुढं काय? तर वजाबाकी शून्य. सुखाबरोबर चिंता देखील वाढत असतात. शेवटी मिश्किलपणे काणेकर सांगतात, प्रगत मानवाला सुख मोठं आणि दुःखही मोठं, म्हणजे शेवटी वजाबाकी शून्यच. मग प्रगती म्हणजे काय? अर्थात मोठं शून्य. लहानपणी गणित शिकवताना पाचातून पाच गेले शून्य आणि पाच हजारातून पाच हजार गेले तरी शून्यच हा घोटाळा मला कळत नसे. पाच हजारातून पाच हजार गेले म्हणजे पाचातून पाच गेल्यानंतर निघालेल्या शून्यापेक्षा मोठं शून्य असलं पाहिजे असं मला वाटे. आणि मास्तरांना मी एकदा तसं म्हणालोही, पण मास्तरांनी गाढवायस चल चालता हो म्हणून मला हाकलून दिलं होतं. जवळजवळ 30 वर्षांनी ते कोडं सुटलं. समाज आणि जीवन हे काणेकरांच्या चिंतनाचे विषय आहेत. त्यांच्या लघुनिबंधातली ही काही अवतरणं. सीलबंद चांगुलपणामध्ये ते म्हणतात, निर्भेळ वाईट किंवा निर्भेळ चांगलं असं जगात काहीच नाही. प्रत्येक माणसात, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक घटनेत चांगल्या वाईटाचं मिश्रण असतंच. वाईट अधिक असलं आणि चांगलं थोडं असलं की आपण त्या गोष्टीला वाईट म्हणतो. चांगलं अधिक असलं की चांगलं म्हणतो. जगात हे जे थोडं चांगलं आहे ते सर्व वाईटाला बरोबर घेऊन जगात पुढं नेत असतं. आणि म्हणून मी म्हणतो, चांगल्यानं वाईटाकडे मुद्दाम गेलं पाहिजे. वाईटाला टाळा का? हिंमत असेल तर वाईटाकडेच जा. स्वानुभवाची शाळामध्ये ते लिहितात.

जीवन सखोलतेनं आणि उत्कटत्वानं ज्याला जगायचं आहे त्याला स्वानुभवाच्या शाळेतच शिकलं पाहिजे. याबाबतीत दुसऱ्याचा अनुभव व्यर्थ आहे, मग तो डोळ्यांनी पाहिलेला असो, कानांनी ऐकलेला असो किंवा पुस्तकातून वाचलेला असो. या असल्या बाजारी अनुभवानं मनुष्य स्वतःला पुष्कळ वेळा आपण खूप शहाणा झालो आहो असं समजतो. पण जीवनातल्या प्रखर प्रश्नांशी प्रत्यक्ष सामना घ्यावयाचा प्रसंग आला की त्यानं स्वसंरक्षणाकरिता स्वतःभोवती उभी केलेली परानुभवाची दगडी भिंत पत्त्याचा बंगला ठरून जीवनाच्या एका फुंकरीनं पार कुठच्या कुठे उडून जाते. कधी कधी काणेकरांचं चिंतन गणूकाकाच्या तोंडून येतं. गणूकाका हा काणेकरांचा मानसपुत्रच आहे. काणेकर एखादा विचार मांडतात आणि त्या विचाराला दुसरी बाजू असू शकते, गणूकाका ती बाजू सुस्पष्ट करतो. गणूकाका परंपराप्रिय आणि पुराण मतवादी आहे. तो आपल्या मताशी ठाम आहे. आधुनिक सुधारणेवर हल्ला चढवताना तो म्हणतो, पूर्वी लोक कसे सुखात होते, धांदल नाही की गडबड नाही. मोटारी विमानांच्या गोष्टी तुम्ही सांगता, पण या सुखाबरोबर अपघातांची आणि हजार यातायातींची दुःख वाढली की. सुधारणा या शब्दाप्रमाणेच मानवजात हा शब्द गणूकाकाला मान्य नाही. इतर जातींप्रमाणेच ही देखील अशीच एखादी नवीन जात असावी असा विचार करून तो प्रश्न करतो, काय रे ही तुझी मानवजात कुठे असते रे. माणसाच्या काही गोष्टींविषयी अस्पष्ट कल्पना असतात. जगातल्या मोठमोठ्या गोष्टींसंबंधी मी म्हणणाऱ्या माणसांची स्वराज्य ही अशीच एक अस्पष्ट कल्पना. गणूकाका म्हणतो, बाबानो कसल्या चळवळी करता, इकडे चळवळी करून होणार काय, तिकडे विलायतीला जाऊन स्वराज्य आणा. गणूकाकासारखेच विचार व्यक्त करणारी अनेक माणसं आपल्या अवतीभोवती असतात. त्यामुळे मराठी ललित निबंध सृष्टीत मराठी मनाचं दर्शन घडवणारं प्रातिनिधिक पात्र म्हणून गणूकाकाचा उल्लेख करावा लागेल. काणेकरांच्या अनेक लघुनिबंधांमधून हे पात्र भेटतं. लेखकाचा या पात्राशी अधूनमधून संवाद होतो. त्यातून मराठी समाजाची मानसिकता तर दिसून येतेच, पण त्याचबरोबर लेखकाच्या अंतर्मनाचं देखील दर्शन घडतं. काणेकरांच्या लघुनिबंधात त्यांच्या व्यक्तिमत्वाची अनेक वैशिष्ट्ये आढळतात. गंगाधर गाडगिळांनी लघुनिबंधकार काणेकर या लेखात त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखवले आहेत. ते हे जीवनाभिमुख वृत्ती, व्यावहारिकपणा, रोखठोकपणा, प्रांजळपणा, कुठल्याही विचारप्रणालीच्या आधी न होण्याची वृत्ती, विसंगती टिपून तिच्यातली हास्यास्पदता व्यक्त करण्याची वृत्ती आणि बहुश्रुतपणा, अशा अनेकविध पैलूंनी काणेकरांचं व्यक्तिमत्व संपन्न झालं आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काणेकर हे कवी आहेत, पण त्यांच्या कवितेतला भावनेचा हळुवारपणा लघुनिबंधामध्ये आढळत नाही. त्यांनी हळुवार, खेळकर, मिश्किल लघुनिबंध लिहिले आहेत, पण त्यातही त्यांना विचार महत्वाचा वाटतो. प्रत्येक माणूस ज्याप्रमाणे तो उंच असो किंवा ठेंगणा असो, लहान असो अगर मोठा असो, स्वरूप असो किंवा कुरूप असो, जगातल्या इतर सर्व माणसांहून काहीतरी निराळा असतो. त्याप्रमाणेच लघुनिबंध लेखकाचं असलं पाहिजे. इतर कुठल्याही मोठ्या अगर यशस्वी लेखकाचं अनुकरण न करता स्वतःचे बरे वाईट विचार त्यानं स्वतःच्या बऱ्या वाईट पद्धतीनं मांडले पाहिजेत असं त्यांचं स्वतःचं मत आहे. काणेकरांचं व्यक्तिमत्व चिंतनशील आहे, त्यामुळे विचार प्रेरकता हा त्यांच्या लघुनिबंधाचा स्थायी भाव बनला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाला दोन बाजू आहेत. त्यांचं काव्यात्मक व्यक्तिमत्व कवितेमध्ये अवतरलं तर चिंतनशील व्यक्तिमत्वाचा लघुनिबंधामध्ये आविष्कार झाला आहे. लघुनिबंधामधून त्यांनी आपल्या जीवनातल्या मनोरंजक आठवणी सांगितल्या आहेत. असं असलं तरी लेखक, विचारवंत, गोष्टीवेल्लाळ माणूस इत्यादी त्यांच्या व्यक्तिमत्वामधल्या विविध पैलूंचं मात्र लघुनिबंधातून मनस्वी दर्शन घडतं. अनंत काणेकरांनी आकाशवाणीवरून लघुनिबंधात्मक भाषणं दिलेली आहेत. जुन्या पाठ्यपुस्तकांमध्ये घड्याळाचे गुलाम किंवा दोन मेणबत्त्या यासारख्या त्यांच्या लघुनिबंधाचं दर्शन आपल्याला घडलेलं आहे. त्यांचा दोन मेणबत्त्या हा अनेकांप्रमाणे खांडेकरांनाही आवडला.

0: त्यांच्या लघुनिबंधाचं दर्शन आपल्याला घडलेलं आहे. त्यांचा दोन मेणबत्त्या हा अनेकांप्रमाणे खांडेकरांनाही आवडलेला लघुनिबंध. एखाद्या शिखराकडे दृष्टी ठेवून प्रवाशानं पर्वत चढायला सुरुवात करावी, त्याप्रमाणे एक गंभीर सत्य वाचकांच्या मनावर आपल्याला कोरायचं आहे हे लक्षात घेऊनच काणेकरांनी या निबंधाची रचना केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्या शिखराच्या जवळ जाईपर्यंत वाटेवरल्या प्रवासाचा क्षीण जाणवू नये म्हणून त्यांनी कौशल्य प्रकट केलं आहे. या लघुनिबंधाचं शेवटचं परिणामकारक वाक्य म्हणजे हे शिखर आहे. स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. अशी ही काणेकरांची लघुनिबंध सृष्टी. त्यांचे लघुनिबंध म्हणजे समाज आणि जीवन यांच्यावरची टीकाच म्हणावी लागेल. तरीही ती रुक्ष आणि गंभीर होत नाही, याचं कारण त्यांची नर्म विनोदी भाषाशैली. रोजच्या जीवनातले छोटे छोटे प्रसंग, कथा, आख्यायिका, विनोद यामुळे त्यांचे लघुनिबंध आजही ताजे आणि टवटवीत वाटतात.
1: अनंत काणेकरांचे लघुनिबंध ह्या विषयावर श्रुतीहो नुकतंच आपण ऐकलं डॉ सचिन कांदोळकर यांचं भाषण. आपण ऐकत आहात कार्यक्रम तिन्ही सांजा, आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवरून.

संत तुकारामांचा अभंग श्रोतेहो नुकताच आपण ऐकला किशोरी आमणकर यांच्या स्वरात. ह्याबरोबरच आजचा आपला हा तिन्ही सांजा कार्यक्रम आत्ता समाप्त होतोय.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्सांचेर आयकुपेन्यो आता कांय खिणातोज म्हळ्यार बरोबर 7:20 आयकुपाक रावात प्रादेशीक खबरो. नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी तुम्ही ऐकतात कोकणीतल्यान खबरो. मुखेल खबरो. साखळेच्या उदरगतीत भर घालपी किल्लो हो साखळे म्हालाचे भूषण जावन असा असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळा. भुरग्यांक ल्हान वयातल्यानूच तंत्रविज्ञान शिकयल्यार भुरग्यांची विचार करपाची क्षमता आणि समाजाकडेन पळोवपाचो दृष्टीकोन बदलपाक शकता असे सुनया शिरोडकर हांणी म्हळा. सध्याच्या सरकाराच्या काळात कोमुंदा जमनीचेर घरा बांधपाची परवानगी दिवंक ना आणि फुडाराक अशी परवानगी सरकार दिवची ना असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. मंगेशी देवळाक भेट दिवपी भाविक आणि पर्यटकां खातीर बऱ्यो सुविधा उपलब्ध करून दिवपाक सरकार कटिबद्ध असा असे पर्यटन मंत्री रोहन खवटे हांणी म्हळा. आता खबरो विस्तारात. साखळेचे मंत्री मुखेल सोयरे या नात्यान उलयताले. 2012 सालात आपल्या आमदारकीच्या काळात ह्या किल्ल्याच्या सौंदर्यीकरण तशेंच नुतरीकरण कामाचे हांवें सपन पळयिल्ले. आयसन केल्ल्या ह्या किल्ल्याचे उक्तावण करता आसतना आपल्याक भोव खोस भोगता अशें तांणी ह्या वेळार म्हळें. गोंयच्या चडशा इतिहासीक वास्तूंचे संवर्धन

0: संवर्धन करून ताचे लोकार्पण करपाची संधी आपल्याक मुखेलमंत्री ह्या नात्यान मेळ्ळी हाचे विशीं तांणी खोस परगटायली. साखळे मतदारसंघात आयज विंगड विंगड उदरगतीची कामां पुराय जाल्यात. येणाऱ्या काळात साखळेत आणीक उदरगत जातली आणि हे करता असताना आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोयचे सपन मनात बाळगून आपूण वावुरतलो असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार उलयताना सांगले. ह्या वेळार पुरातत्व खात्याचे संचालक निलेश फळदेसाय, साखळेच्यो नगराध्यक्षा सिद्धी प्रभू परब, उपनगराध्यक्ष दयानंद बोरयेकार, जिल्हो पंचायत वांगडी सुंदर नायक, हरवळे ग्रामपंचायतीच्यो सरपंचा गौरवी नायक हाजीर आशिल्ल्यो. नगराध्यक्षा सिद्धी प्रभू परब हांणी आपले विचार मांडटना साखळेच्या उदरगती खातीर सदांच सहकार्य करपी आमदार तशेंच मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे उपकार आटयले. भुरग्यांक ल्हान वयातल्यानूच तंत्रविज्ञान शिकयल्यार भुरग्यांची विचार करपाची क्षमता आणि समाजाकडेन पळोवपाचो दृष्टीकोन बदलपाक शकता अशें सुनया शिरोडकर हांणी म्हळा. एकल परिसंस्थेन हे जावप शक्य ना. ही मोग गाठपाक जाय जाल्यार मुक्त परिसंस्थेची गरज भासता. गोंय तंत्रविज्ञान असोसिएशन ही गरज पुराय करता अशें तांणी सांगले. गोंय तंत्रविज्ञान असोसिएशन शिक्षणतज्ञ, उद्योजक, तंत्रगिन्यानाचे फुडारी वेवसायिकांक एकठांय घेवन डिजिटल भारताचे सपन पुराय करपाक वावुरता अशें शिरोडकर हांणी मुखार सांगले.
1: आय स्ट्रॉंगली बिलीव्ह दॅट टेक्नॉलॉजी एज्युकेशन एट एन अर्ली एज कॅन कंप्लीटली ट्रान्सफॉर्म द वे चाइल्ड थिंग्स अँड कॉन्ट्रीब्युट्स टू द सोसायटी. But creating that impact cannot happen in isolation. It requires a very strong ecosystem, and that is exactly where GTA comes into the picture. GTA creates a platform where educators, innovators, entrepreneurs, professionals and technology leaders can collaborate, grow and contribute towards the larger vision of Digital India.
0: आधी जाहीर केल्ल्या वेळापत्रकाप्रमाण गोंयभरातल्यो शाळा 6 जूनासावन सुरू जातल्यो अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी मंगळारा दिल्या. गरमेच्या तापमानाविशीच्या हुस्क्याक जाप दितना झिंगडे हांणी सांगले की शाळा सुरू जातकच पावस पडपाची शक्यताय आसा. पावसाक कळाव जालो तरी शाळा बेगीन बंद करपाक परवानगी दिवपाचो पर्याय शिक्षण खात्याकडेन आसतलो. गरज पडल्यार योग्य निर्णय घेतले अशें तांणी मुखार सांगले. शिक्षकांचे उपलब्धतेविशी जाप दितना झिंगडे हांणी सांगले की सरकारी शाळांनी शिक्षकांचो उणाव ना. सध्या जायत्या जाणांची नेमणूक कंत्राटी तशेंच व्याख्यान तत्वाचेर जाता. नेमान नेमणूक करपाची प्रक्रिया सुरू जाल्या अशी माहिती झिंगडे हांणी दिली. दक्षिण गोंय आणि कुशावती जिल्हो प्रशासनान फाल्यां 4 जूनाक सकाळी 11 वरांचेर मडगांवच्या रवींद्र भवनात म्हजे घर येवजणेखाला महाशिबीर आयोजित केला. हे येवजणेखाला केल्ल्या अर्जांचेर बेगीन प्रक्रिया करपा खातीर आणि अर्जदारांक मजत करपा खातीर हे शिबीर आयोजित केला अशी माहिती जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस हांणी दिल्या. हे येवजणेखाला अर्ज केल्ल्या लोकांक ह्या शिबिराक हाजीर रावपाचे आवाहन जिल्हा प्रशासनान केला. अर्जदारांक सोयी खातीर दरेका तालुक्या खातीर वेगवेगळे काउंटर उक्ते करतले. हेच प्रमाण 66 फोंडे, मुरगांव, केप्यां, सांग्या, धारबांदोड्या आणि काणकोणा तालुक्यांचे उपजिल्हाधिकारी आणि मामलेदार ह्या शिबिराक हाजीर असतले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात ह्या वेळार हाजीर असतले. ह्या वेळार अर्जदारांक प्रमाणपत्र आणि सनदी, गावाचे नावाचे कागदपत्र आणि हेर आदेश दितले अशी माहिती जिल्हाधिकारी क्लिटस हांणी दिल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: परतून एक फावट येवकार. सध्याच्या सरकाराच्या काळात कोमुंदा जमनींचेर घरा बांधपाची परवानगी सरकारान दिवक ना आणि फुडाराकूय अशी परवानगी सरकार दिवचो ना असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी कळीत केला. सध्याचे सरकार सत्तेर येवचे पहिली कोमुंदा जमनीचेर घरा बांधलेली असे तांणी स्पष्ट केला. ह्या बांधकामावयल्यान सरकाराक वा कोमुंदादीक हाचे पहिली येणावळ मेळूक नाशिल्ली, पूण आता सरकार अशा जमनींचेर घरा बांधिल्ल्या लोकांकडल्यान थारिल्लो शुल्क एकठांय करता असे मुखेलमंत्र्यांनी सांगला.
3: कोमुंदादी जागेन सुद्धा जी घरां बांधल्या हायेन दिवं ना आणि माझ्या सरकारांनी दिवं ना. ओके, जी कोणी ज्यांना बांधूंक दिली ओके त्यांना सरकाराकूय रेव्हेन्यू येऊंक ना, कोमुंदादीकूय रेव्हेन्यू येऊंक ना. सरकाराचं म्हणजे कन्स्ट्रक्शन

0: लायसनीन आनी ऑक्युपन्सीन ना. आतां हें सगळें जर पयशे घेवन तांची घरां जर रेगुलर जाता, आमकां कोणाकूच मायग्रंटाक आमी घर बांदूंक दिवपाचें ना, आनी मायग्रंटाक म्हाका कोणाक जागो दिवपाचो ना.
1: 3 म्हयन्यांत 10 लाख झाडां लावपाची मोख एक पेड मा के नाम ह्या खासा उपक्रमा खाला गोंय सरकार 5 जून ते 5 सप्टेंबरा मेरेन 5वें गोंय नितळ गोंय ही खासा मोहीम चालीक लावपाचें आसा. हे मोहिमे खाला राष्ट्रीय म्हामार्ग, राज्य म्हामार्ग तशेंच हेर रस्त्यांचे कुशीक 10 लाख झाडां रोवपाचो सरकाराचो उपक्रम 5 जुनाक सावन सुरू जातलो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मंत्रीमंडळ बसकेंत ही म्हायती दिली. राष्ट्रीय म्हामार्गासयत हेर रस्त्यांच्या कुशीक झाडां लायले उपरांत सगळे रस्ते हरीत वाठार जातले, पर्यावरणाची लेगीत जतनाय जातली अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. पत्रादेवी हांगा राष्ट्रीय म्हामार्गा कुशीक दोतोर सावंत हे स्वता वचून झाडां लावन मोहिमेचो तांणी शुभारंभ केलो. पणजे कदंब बसस्टँडाचेरूय झाडां लावपाची कार्यावळ जातली. मडगांव वेस्टर्न बायपास, काणकोण 4 रस्त्यांसयत 10 जाग्यांचेर कार्यावळी जातल्यो. सगळे मंत्री आमदार हे कार्यावळीत वांटेकार जातले अशें दोतोर सावंत हांणी कळीत केलां. गोंया खातीर 3 ते 7 जून मेरेन वेधशाळेन येलो अलर्ट जारी केला. गोंयच्या कांय वाठारांनी उटंगाराचो पावस पडपाची शक्यता आशिल्ल्यान लोकांनी सतर्क रावचे अशी शिटकावणी भारतीय हवामान खात्यान दिल्या. मंगेशी देवळाक भेट दिवपी भाविक आणि पर्यटकांखातीर बऱ्यो सुविधा उपलब्ध करून दिवपाक सरकार कटिबद्ध आसा. देवळा वाठारात येवपी पर्यटकांक जावपी त्रासांची दखल घेवन गरजेच्यो पायाभूत सुविधा आणि सोयी सुविधा बेगीन उपलब्ध करून दितले अशें आश्वासन पर्यटन मंत्री रोहन खवटे हांणी दिले. पर्यटन मंत्री रोहन खवटे हांणी मंगेशी देवळा वाठारात चालू आशिल्ल्या विकासकामांची तशेंच फर्मागुडी हांगाच्या प्रकल्पाची काल सांजे पळोवणी केली. तेन्ना जीटीडीसीचे वेवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकार, पर्यटन खात्याचे अधिकारी, मुखेल अभियंता प्रमोद बदामी आणि संबंधित विभागाचे अधिकारी हाजीर आशिल्ले. फर्मागुडी हांगा उबारपात येवपी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाविशी उलयताना मंत्री खवटे हांणी शिवाजी महाराजांचे सामर्थ्य आणि इतिहासातले योगदान नवे पिळगेमेरेन पावोवपाची गरज उक्तायली. हो महत्वाकांक्षी प्रकल्प ऑगस्ट 2024 मेरेन पुराय जातलो आणि व्हडलो पुतळो हे संग्रहालयाचे मुखेल आकर्षण असतले असे तांणी सांगले. आकाशवाणी पणजी केंद्रावरवी मॅकनीस पॅलेसांत सभाघरांत 5 जुनाक सांजेच्या 4:30 वरांचेर सूरसंगम ही संगीत आनी पारंपारीक नृत्याची कार्यावळी आयोजित केल्या. ह्या कार्यावळीत हिंदुस्थानी शास्त्रीय गायक डॉ प्रवीण गांवकर आपली कला सादर करतले. नॉर्वे बुद्धिबळ सर्तीचे 6वे फेरयेत हारीचे धपके बसल्या उपरांत भारताच्या ग्रँडमास्टरांनी 7वे फेरयेत जबरदस्त पुनरागमन केले. आता परतून एक फावट कांय मुखेल खबरो. साखळेच्या उदरगतीत भर घालपी किल्लो हो साखळी म्हालाचे भूषण जावन आसा असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. भुरग्यांक ल्हान वयातल्यानूच तंत्रविज्ञान शिकयल्यार भुरग्यांची विचार करपाची क्षमता आणि समाजाकडेन पळोवपाचो दृष्टीकोन बदलपाक शकता असे सुनया शिरोडकर हांणी म्हळां. सध्याच्या सरकाराच्या काळात कोमुंदा जमनींचेर घरा बांदपाची सरकारान परवानगी दिवंक ना आणि फुडाराकूय अशी परवानगी सरकार दिवचो ना असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. आणि मंगेशी देवळाक भेट दिवपी भाविक आणि पर्यटकांखातीर बऱ्यो सुविधा उपलब्ध करून दिवपाक सरकार कटिबद्ध असा असे पर्यटन मंत्री रोहन खवटे हांणी सांगला. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 तोवेर नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आयकुया कार्यावळ चावडेर.

तिसरो टप्पो जो आसा तो म्हणजे गरम वाफ करून आमच्या निर्जंतुकीकरण जे आसा ते करू येता. आणि ही पद्धत व्हडल्या प्रमाणात उत्पादन घेऊक सामकी फायदेशीर. हाका लागून कापिल्ले तण कुकर वा ऑटोक्लेव हातून 1 ते 2 वरां 121°C वाफ दिवप. निर्जंतुकीकरण जाल्या उपरांत तण 65% ओलसाण उरता इतले सुकोवप. ओलसाण मेजपा खातीर आमी हायग्रोमीटर ह्या साधनाचो वापर करतात. जर तुमच्या कडेन साधन नासत तर तुम्ही हातांनी ओलसाणीचो अंदाजो लावू शकता. ज्या खातीर थोडेशे तण हातान घेऊन धामून पळोवप. जर उदक गळत जाल्यार ओलसाण चड आसा आणि तळव्याक फक्त थोडे उदक लागत जाल्यार तुमचो सबस्ट्रेट बियाणे घालपाक तयार झाला. तर चौथ्या टप्प्यात आम्ही बी घालप आणि वैज्ञानिक भाषेन त्याका आम्ही स्पॉनिंग असे म्हणतात. आता वेळ आला स्पॉन म्हळ्यार अळमीचे बी घालपाचो. तर बी हे कसे घालप? हाका लागून प्लास्टिक पिशव्यो आणि हात डेटॉलान नितळ करून घेऊचे. तणाच्या वजनाच्या 5% प्रमाणान बी वापरचे. म्हळ्यार 1 किलो जर आम्ही तण वापरीत जाल्यार त्याच्या फाटल्यान 50 ग्राम आम्ही अळमीचे बी वापरतले. पिशवे भितर तणाचो एक थर आणि ताचेर बी असे थर करून पिशवी घट्ट भरची. पिशवेक सुयान बारीक 6 ते 8 बुराक करचे ज्याका लागून बुरशीक स्वास घेऊक आधार जातलो. पिशव्यो तुम्ही आपल्या सोयेनुसार भरूं येता. 5 किलोच्या पिशव्यांनी सुमार 3 किलो तण घालूंक येता. 5वो टप्पो आसा इन्क्युबेशन. म्हळ्यारूच बियो घातलेल्यो पिशव्यो बुरशीच्या वाडी खातीर दवरप. तर हातून भितर जी बुरशी आसा म्हळ्यारूच आमची ऑयस्टर अळमी ती पोषण तत्वां ह्या तणांतल्यान घेता. तर ह्यो पिशव्यो एका नितळ आणि काळखाच्या कुडान 15 ते 20 दिसां खातीर दवरच्यो. कुडीन 70 ते 80% ओलसाण आणि 24 ते 30% तापमान असप गरजेचे. अशा वातावरणात सुमार 20 दिसां भितर अळमीची मुळां म्हळ्यारूच मायसेलियम पुराय पिशवेक धवी फुल्ल करतली. ह्या प्रक्रियेन बुरशी तणांतल्या सगळी पोषण तत्वां ओडून घेता. 6व्या टप्प्यान आमी पळयतले अळमी येवपाक आणि त्याची योग्य वेळार काढणी कशी करप. पिशवी पुराय धुवी जाल्या उपरांत तिचे प्लास्टीक काढून उडोवचे आणि ह्यो पिशव्यो दुसऱ्या कुडीन दवरप. तुमच्या कडेन जागो उणो आसा काळजी ना. तुम्ही व्हर्टिकल हँगिंग पद्धत वापरून पिशव्यो दोरयेन वयर हुमकाळू शकतात. हाका लागून उण्या जाग्यात चड उत्पादन मेळटा. हवामान सांबाळप हातून खूप गरजेचे. अळमी जी आसा ती शास्त्र भाषेन आमी त्याका फंगस म्हणतात. म्हळ्यारच हांकां ओलसाण खूप आवडटा. तर दिसाक 2 ते 3 फावटी उदक शिंपडावन ओलसाण सुमार 90% दवरची. तशेंच कुडीन वारो खेळपा खातीर खिडक्यो उगड्यो दवरच्यो. अळमी येवपाच्या वेळार उजवाडूय खूप म्हत्वाचो. ताका लागून आमी अळमीक उजवाड मेळटलो अशे बाळगीचे. 3 ते 6 दिसां भितर तुमकां ल्हान ल्हान अळमीचे फिन हेड्स म्हणजे अळमी येवपाक सुरवात जाल्या ही दिसूंक लागता. लोणचे चिप्स आणि हेर सारे पदार्थ ह्या अळमी पासून करूं येता. तर आमी पळयले आता की

डॉक्टर शकुंतला भरणे हांच्या आवाजातले गीत निकते समे ऐकले आणि आयकुपेनो आयचे हे चावडेर कार्यावळीन ह्या उपरांत ऐकूया हे कातार आल्फ्रेड रोज हांच्या आवाजातले दूध सागर.

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान।

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल तुम्ही ऐकतात 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. त्या भायर आमच्या तरेकवार कार्यावळींचो आस्वाद तुम्ही घेऊ शकतात आमच्या न्यूज ऑन एअर एपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स हाजेरूय आमच्यो कार्यावळी तुम्ही ऐकू शकतात. आयकुपेनो आता एक नजर मारूया आमच्या आयचे हे चालू सभेत आयज वितरावपाच्या उरिल्ल्या कार्यावळींचेर. रातच्या 8:15 आसतली गीत गजलांची कार्यावळ, तर 8:30 आसतलो हिंदी कार्यक्रम, आनी आयचे कार्यावळीन डॉ शुभ्रता मिश्रा हांची आसतली वार्ता आधुनिक जैव प्रौद्योगिकी और भारत ह्या संदर्भात ही वार्ता तुमकां आयकुपाक मेळटली. रातच्या 10:00 आसतलो कोंकणी नाटक पीक, मूळ बरोवपी वल्लुरू शिवप्रसाद आणि ह्या नाटकाचो कोकणी अणकार केला अंतरा भिडे हाणी. तर ह्यो जाल्यो आमच्या आयचे हे चालू सभेत आयज वितरावपाच्यो तरेकवार कार्यावळी.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकू पेरू आता काय खिणातूज म्हार बरोबर 8:05 मिनटांचेर दिल्ली केंद्रावेल्यान मराठीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतात.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी। डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षात फूट। आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू। आणि आता बातम्या विस्तारानं। विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला मंजुरी देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला। हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल। विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं।
1: एटीएफ प्राइस स्टेबिलाईझेशन फंड में एक सेल्फ सस्टेनिंग रिवॉल्विंग फंड बनाया गया। एटीएफ प्राइस फॉर द एयरलाइन कैरियर्स हु वांट टू पार्टिसिपेट इन दिस, उनको एक स्टेबल एटीएफ प्राइस अभी करंट क्राइसिस के दौरान मिलेगा। इससे हमारे एंटायर एविएशन सेक्टर में करीब 70 लाख से अधिक जो जॉब्स हैं, जिनके ऊपर इम्पैक्ट पड़ना आरंभ होने लगा था बिकॉज ऑफ द स्ट्रेस इन द सेक्टर, वो इससे सिग्निफिकेंटली मिटिगेट होगा।
0: पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यात 2.5 पटीने वाढून 142 रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत। या निर्णयानुसार इंधनाचे दर स्थिर राहावे यासाठी तेल विपणन कंपन्यांना 10,000 कोटी रुपये बिनव्याजी दिले जाणार आहेत। याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल। दिल्ली राजधानी क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं। रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटर सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। याला 8,300 कोटी रुपये खर्च येईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। नवाचार मंत्र या मोहिमेची सुरुवात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं झाली। देशभरात तळागाळातल्या नवोन्मेषकांना शोधणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांना मदत करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे। या नवोन्मेषकांना उद्योगपती, तज्ञ, वाहतूकदार यांच्याशी जोडणं यामुळे शक्य होणार आहे। यासाठी स्किल इंडिया डिजिटल हबवर नोंदणी सुरू झाली असून नवोन्मेषकांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी असं आवाहन चौधरी यांनी केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत नेपाळच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची भेट घेतली। नेबरहूड फर्स्ट या भारताच्या धोरणाअंतर्गत नेपाळ हा एक महत्वाचा घटक असल्याचं मोदी या भेटीनंतर समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले। दोन्ही देशांमधले विशेष आणि बहुआयामी संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी भारत नवीन सरकारबरोबर सहकार्य करायला उत्सुक असल्याचंही मोदी म्हणाले। नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली।

दोघांसह के एच मनियाप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रिमंडळाची शपथ दिली. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाळ हे उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डी के शिवकुमार यांचं मुख्यमंत्रीपदून शपथ घेतल्याबद्दल समाज माध्यमांवरच्या संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकार कर्नाटक सरकारबरोबर मिळून काम करेल असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षात आज 28 वर्षात पहिल्यांदाच फूट पडली. पक्षाच्या एकूण 80 पैकी 58 आमदारांच्या गटानं स्वतःला खरा तृणमूल काँग्रेस पक्ष असं जाहीर केलं आणि या आमदारांचा पाठिंबा असलेल्या रिताब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचं पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी जाहीर केलं. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच रिताब्रत यांना पक्षातून काढून टाकलं आहे. तरी या गटाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून ममता बॅनर्जी यांनीच काम करावं असं आवाहन रिताब्रत बॅनर्जी यांनी केलं आहे. राज्याबाहेर असलेल्या आणखी 2 आमदारांचा पाठिंबा या गटाला असल्याचा दावा रिताब्रत यांनी केला आहे. शोभादेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधातून या बंडाला सुरुवात झाली. इराणी फौजांनी आज कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलवर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि 63 जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे या विमानतळावरच्या विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी कुवेत आणि बहरीनमध्ये विविध ठिकाणी क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले केले. भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधल्या दूतावासानं भारतीयांच्या मृत्यूबद्दल निषेध व्यक्त केला आहे. मृत नागरिकांच्या आणि जखमींच्या मदतीसाठी दूतावास कुवेत प्रशासनाबरोबर संपर्कात आहे.

0: माध्यमांवरल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचवेळी नेतन्याहू यांच्यासोबतचे संबंध मजबूत असून त्यांच्याशी अजूनही संपर्कात असल्याचं ट्रम्प म्हणाले. इराणसोबत शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अपशब्द उच्चारले होते. इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खोमेनी यांच्यासोबत शस्त्रसंधीची चर्चा सुरू आहे, तरी हे युद्ध कधी संपेल किंवा होर्मुझची सामुद्रधुनी कधी खुली होईल याबाबत निश्चित तारीख सांगायला ट्रम्प यांनी नकार दिला. कदाचित सप्टेंबरपर्यंत ही सामुद्रधुनी बंद राहील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. राज्य सरकार आणि प्रसारभारती मुंबईमध्ये एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब स्थापन करणार आहे. मालाड इथल्या प्रसारभारतीच्या एकूण 278 एकर जागेपैकी सुमारे 150 एकर क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत हा संयुक्त विकास प्रस्तावित आहे. यासाठी विशेष कंपनी स्थापन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, आंतरराष्ट्रीय दर्जाचं फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्र यासह माहिती तंत्रज्ञान आणि इतर सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्रपती डेल्सी एलियोना रॉड्रिग्ज गोमेज यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. त्या 5 दिवसांच्या भारत भेटीवर आल्या आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाला पराभवाचा धक्का बसला. डायना श्रायडरनं तिच्यावर 3-6, 7-5, 6-0 अशी मात केली. पहिला सेट 6-3 जिंकून घेतलेली आघाडी टिकवून ठेवण्यात अरिनाला अपयश आलं. तिसऱ्या सेटमध्ये अरिनाला एकही गेम जिंकता आला नाही आणि डायनानं निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना आपल्या नावावर केला. याआधीच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये माया वालिन्स्का हिनं अॅना कालिन्स्काया हिच्यावर 7-6, 7-3 अशी मात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीमध्ये 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. डीके शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षामध्ये फूट आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादय चॅनल तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचे. आता ऐकूया गीत गझलांची कार्यावळ.

0: आणि हाँ आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
1: गावामदी खास नाव गाव रे मोजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार.
2: गाव आणि हाँ

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी।

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

0: ऐकू पॅनल 31 तुम्ही ऐकली चर्चा का विषय ही कार्यावळ दिल्ली केंद्रावेल्यान आम्ही सहक्षेपित केली. आम्ही उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता रातची 10:10 जातात. ऐकूया कोकणी नाटक.
1: नाटकांच्या अखिल भारतीय कार्यावळीत आता ऐकूया सप्टेंबर 2015 नभोनाट्य पीक. मूळ तेलुगू बरोवपी वल्लुरू शिवप्रसाद. कोकणी अणकार अंतरा भिडे. सादर करपी साईश देशपांडे. ऐकूया नभोनाट्य पीक.
2: बसून बसून किती करता रे?
3: काय ना, सांगिल्लें न्ही वचो ना म्हणी.
2: शेतात वचपाक सांगिल्लें, म्हजे सांगणें आयकना.
3: तुज्या सांगणें गे कित्याक आयकचो ना?
2: चड सुबेज जाला तूं.
3: ना गे, हाली सरांक जगप कठीण जाला गे आई.
2: आरे शाण्या, ती म्हस पळय सकाळच्यान हांबरता, तिचो आवाजय कानांत वचना रे.
3: कसो वतलो? म्हजे कान येद्दे व्हडले ना न्हे गे.
2: उतरांनी नाका, हातांनी दाखय ती अक्कल मातशी. सकाळच्यान ती म्हस थंय पडिल्ली आसा. आयज तुजो बापूय ना. तोंडा वयलो मूस लेगीत हालोवपाक शकली ना ती. आनी तुवें बी तिका चरपाक न्हयेर व्हेलें ना.
3: तिका चोरोवपाक म्हज्यान जावचें ना. पिकाच्या मदल्यान धांव मारतली. एक दीस चोरूंक ना जाल्यार कितें जातलें गे?
2: तिका थोडे तण घालपाक जिवार येता तुज्या. आमी एक वेळचे जेवले ना जाल्यार जाता, पूण तिच्या दुदार जगतात आमी. तिका चोरोवंक व्हरपाक सोदिना जाल्यार बरें आसा, पूण हरवें तण कापून हाड येतना. बाबडी हरव्या तणाक आशेला ती.
3: कांयच पर्वा ना, ह्या फावटी सुकें तण घाल. भाजी ना जाल्यार आमी चटणीनच जेवतले न्हय.
2: शी शी शी शी शी, म्हज्या कुसव्यांतल्यान कसो जल्मलो रे तूं?
3: फुटिल्ल्या नशिबाचो हांव. खंयच्या सावकारागेर जल्मल्लो जाल्यार सद्दां गाडयेंतल्यान शेतान शार भोवंक वता आशिल्लो.
2: तुगेल्या बापायक येवंक दी. जो मेरेन मार घालपाक लायना तो मेरेन तुगेली बुद्ध जाग्यार येवची ना.
4: अम्मा, कित्याक रागार जाता गे?
2: कितें सांगू दोतोर, जेन्ना भुरगें जायना आशिल्लें तेन्ना रडटाली, आतां जल्माक घालून रडटा.
3: तुका हातून पडपाची गरज ना दोतोर.
4: हांव कितें पिसावला प्रत्येक गजालीन लक्ष घालपाक?
3: 10 वर्सां पयली सूय घेवन आयल्लो सूय, आतां 4 एकर जमीन विकत घेतल्या, हांगा घर बांदले, आनी आतां म्हाज्यान जाला.
4: ही सगळी ह्या गांवकारांची कृपा.
3: कृपा न्हय पिशेपणा म्हण, रोगा परमाण उपचार न्हय तर रोग्या परमाण उपचार करून पयशे लुट्टा तूं.

0: बी बरोबर आसा. सात दिसा भितर सगळो पैसो फेडूंक जाय, ना जाल्यार अशें समजात की आयच्यान तुमची कोण धूव ना म्हणून.
1: आवय, अशें बरयलां?
0: चली तें मावडची बाजू घेवनूच बरयतलें.
1: शेवटाक शेवटाक धुवे मुखारी मान सकल घालची पडली.
0: रडू नाका रडू नाका. धूव मागपाच्या कारणान न्हय, मागोवपाच्या स्थितीन आयल्या. खरें तर रडपाचें तें ह्या दळदिराक लागून. चल कामांक लाग.
2: भाऊजी भाऊजी.
0: आ
2: भाऊजी.
0: कितें?
2: म्हजें एक काम कर भाऊजी.
0: आरे कोटय्या, खानार नांगर मारून हांगा?
2: हय भाऊजी, कर्जांतल्यान वयर येवपाची वाट नाशिल्ली म्हण, पूण हो नांगर मात विकपाक शकलो ना. कारण इतली वर्सां म्हज्या परिवाराचो भार ह्या नांगरान आपल्या खांदार घेतिल्लो. खूब पिळग्यो ह्या नांगरान शेत कसत आयल्या, पीक पिकयला. हो नांगर तुज्या हातात दिवपाक खोस जातली. ही भेट घे भाऊजी.
0: बरें, हाड तो हांगा.

0: निकतेच तुम्ही ऐकले नाटकांच्या अखिल भारतीय कार्यावळीतले नभोनाट्य पीक. हातून भाग घेऊपी कलाकार सीतम्मा, गिरिजा दयानंद गायक, बुचय्या ऋषिकेश जोशी, बसवय्या गणेश पारसेकर, रामाराव गोपाळ केरकर, चलमय्या अंकुश पेडणेकर, शंकर स्नेहल जोग, कोटय्या दयानंद गायक, कोकणी अणकार अंतरा भिडे आणि सादर करपी साईश देशपांडे.
1: आयकुप्यानो निकतेच तुम्ही ऐकले कोकणी नाटक पीक. तुम्ही आम्ही उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादेर चॅनला वेल्यान. 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आयकुया कांय कोकणी गीतां.